0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिहि FM 90.4 KLE कनसु संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 56 प्रथमं प्रार्थना. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात रेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे बुधवार 1 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा, अशक्य गोष्टीही शक्य होतील. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. इंग्लंड देशात सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली. दिवस होता आजचा. किंगाई तिबेट रेल्वे सुरू झाली तीही आजच. 5 लाखांहून अधिक लोकांनी हाँगकाँग मध्ये देशद्रोही विरोधी कायदा मंजूर करण्याच्या प्रयत्नांविरुद्ध निषेध केला, तोही आजच्याच दिवशी. मायकेल शुमाकर यांनी फॉर्म्युला 1 रेस मध्ये 50वे विजेतेपद पटकावले, तेही आजच. कुंजराणी देवी भारतीय वेटलिफ्टर यांना सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत स्थान मिळाले, तेही आजच्याच दिवशी. गे प्राईड मोर्चा इंग्लंडमध्ये झाला, तोही दिवस होता आजचा. वॉशिंग्टन DC, लंडन आणि मॉस्को येथे 62 देशांनी अण्वस्त्रांचा प्रसार न करण्याच्या करारांवर स्वाक्षरी केली, तेही आजच. कॅनडा देशात पहिल्या रंगीत टेलिव्हिजनचे प्रक्षेपण सुरू झाले, तेही आजच्याच दिवशी. चालू होतं 1966. न व्ही गाडगीळ यांनी पुणे विद्यापीठाचे 5वे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतली. दत्त वामन पोद्दार यांनी पुणे विद्यापीठाचे 4थे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतली. दिवस होता आजचा. रवांडा देश स्वतंत्र झाला, तोही आजच्याच दिवशी. फिलिपाईन्सच्या वायुदलाची स्थापना झाली, तीही आजच. आंधळ्यांची शाळा या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. दिवस होता आजचा. साल होते 1933. क्रांतिकारक कमदनलाल धिंगरा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली, तीही आजच्याच दिवशी. मराठा साम्राज्यातील संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला, दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. कर्णा मल्लेश्वरी भारतीय वेटलिफ्टर, पद्मश्री, अर्जुन पुरस्कार प्राप्त, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त यांचा जन्म आजचाच. रामेश्वर लाल डुडी भारतीय राजकारणी यांचाही जन्म आजचाच आहे. उस्ताद राशीद खान रामपूर सहस्त्रवान घराण्याचे शास्त्रीय गायक, पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. व्यंकय्या नायडू भारताचे 13वे उपराष्ट्रपती यांचाही जन्म आजचाच. पंडित हरिप्रसाद चौरसिया प्रख्यात बासरीवादक, पद्मविभूषण, पद्मभूषण, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे 4थे मुख्यमंत्री यांचाही जन्म आजचाच. श्याम सरण नेगी भारतीय शिक्षक, देशातील पहिले मतदार यांचाही जन्म आजच आहे. एकनाथ पांडुरंग रेंदाळकर कवी व संपादक यांचाही जन्म आजच. बिधनचंद्र रॉय पश्चिम बंगालचे 2रे मुख्यमंत्री, निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार, भारतरत्न यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा रेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्या सोबत. आज राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशी पासून. जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल तर आज तुमची इच्छा देखील पूर्ण होईल, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. वृषभ रास, आज कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या प्रेमजीवनासाठी वेळ काढू शकणार नाहीत, ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो. मिथुन रास, आज तुमच्या व्यवसायात नवीन योजना येतील ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज एखाद्या मित्राकडून तुमची फसवणूक होऊ शकते. कर्क रास, धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमची रुची वाढेल, परंतु आज तुम्हाला तुमच्या कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. सिंह रास, जर तुम्ही तुमच्या हुशारीने व्यवसायात कोणताही निर्णय घेत असाल तर तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कन्या रास, जर तुमची कोणतीही न्यायालयीन प्रकरणे बऱ्याच काळापासून चालत असतील तर ती आज संपतील, ज्यामुळे तुम्हाला विवादांपासूनही मुक्तता मिळेल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छान भक्तिगीत ऐकत्र. वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुभूनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नोकरी करणाऱ्या लोकांचे अधिकार वाढतील ज्यामुळे त्यांच्या कामाचा खर्च वाढू शकतो. आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याशी लग्नाच्या वाटाघाटीबाबत तुमच्या वडिलांच्या सल्ल्याची गरज भासेल. वृश्चिक रास, जर तुम्ही कोणतेही काम आत्मविश्वासाने केले तर त्याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होऊ शकतो. आज तुम्ही सहकाऱ्यांसोबत काम करण्यात यशस्वी व्हाल. धनुरास, आज तुम्ही सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल ज्यामुळे तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. मकर रास, आज तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल. जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर खूप काळजीपूर्वक विचार करा. कुंभ रास, आज तुम्ही जुना वाद किंवा समस्यांपासून मुक्त व्हाल. तुम्ही तुमच्या खर्चांवरही नियंत्रण ठेवू शकाल. आणि शेवटची मीन रास, मुलांच्या बाजूने तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. हे होतं बारा राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुभूमी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर मनीषा नेसरकर, मराठी विभाग प्रमुख, राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगावी. आज 1 जुलै डॉक्टर्स डे या निमित्तानं मला एक 2 गोष्टी तुमच्याशी बोलाव्याशा वाटतात. आपण ज्यावेळी एखादा दिवस साजरा करतो ना, त्यावेळी तो दिवस केवळ संबंधित गोष्टींचा किंवा व्यक्तींचा गौरव करण्याचा नसावा, तर आत्मचिंतनाचा, त्या विषयाच्या सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजू तपासण्याचा आणि कृतीचा असावा असं मला वाटतं. जेणेकरून त्या दिनाच्या निमित्तानं त्या विशिष्ट क्षेत्रात सकारात्मक भर पडेल आणि सुदृढ समाज, पर्यायानं देश बांधणीमध्ये सर्वांचं योगदान असेल. डॉक्टर हे ईश्वराचं दुसरं रूप असतं, नव्हे असावंच. ईश्वर जन्माला घालतो आणि डॉक्टर बऱ्याचदा तो जन्म सावरतो. माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा तर, माझ्या वडिलांना, माझ्या मुलाला आणि मला स्वतःला अक्षरशः धावून येऊन डॉक्टरांनी जीवनदान दिलं आहे. बऱ्याचदा डॉक्टरी व्यवसायाचं बाजारीकरण झालं आहे अशी चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसते. त्यात काही अंशी तथ्यही आहेच, कारण आपल्याला असेही अनुभव आलेले असतातच. मीही बऱ्याचदा अशा गोष्टींची शिकार झालेली आहे. कोरोनाच्या काळात तर हा अनुभव अनेकांना आला. डॉक्टर कसाई झाले आहेत अशी वाक्य सर्रास त्या काळात ऐकू येत होती. पण काही डॉक्टरांच्या या अमानुष कृतीमुळे आपण अशी विधानं सरसकट सर्व डॉक्टरांना लावू शकत नाही, कारण कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देवदूतासारखं कार्य केलेली उदाहरणंही आहेतच. शिवाय डॉक्टर अभयभंग आणि राणी भंग हे आणि यासारखे अनेक डॉक्टर आहेत ज्यांनी आपला व्यवसाय हा व्यवसाय न मानता सेवा म्हणून स्वीकारला आहे. अशा डॉक्टरांमुळेच

नमस्कार, मी माजी महापौर विजय मोरे बेळगाव. आज जागतिक डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा सगळ्या स्तरांमधून सन्मान झाला पाहिजे, कारण डॉक्टर म्हणजे दुसरा देव. त्यामुळे डॉक्टर दिन साजरा प्रत्येकाने साजरा केला पाहिजे. आणि डॉक्टर हे आहेत म्हणून कित्येक रुग्णांना, कित्येक आजारी असलेल्या रुग्णांना देवाच्या आशीर्वादानं डॉक्टर ट्रीटमेंट देत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं बेळगाव शहरामध्ये आज बेळगाव शहर म्हणजे मेडिकली हब झालेलं आहे. त्यामुळे केएलई हॉस्पिटल असो आणि इतर हॉस्पिटलमध्येही सुद्धा एक देवाच्या स्वरूपानं काम करत असलेल्या सर्व डॉक्टरांना मी माजी महापौर नात्यानं समस्त बेळगाव शहराच्या वतीनं डॉक्टर दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये: 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त एक विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय, ज्यामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुप्रिया जाधव, ज्या केली होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बसवनकुर्ची येथे असोसिएट प्रोफेसर आहेत, त्यांना आपण ऐकणार आहोत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद, मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी केली वेणुधोनीची आभारी आहे.
0: आज आपण डॉक्टर्स डे बद्दल बोलणार आहोत, तर सर्वात आधी डॉक्टर्स डे हा का साजरा केला जातो तेच विचारेन.
1: राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा दिवस समाजाच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या सर्व डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. सो एकंदरपणे इकडे डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला जातो, त्यांचा सन्मान केला जातो. भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी हा डॉक्टर्स डे सेलिब्रेट केला जातो आणि हा दिवस डॉक्टर बी सी रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. कारण बी सी रॉय यांनी भारताच्या आधुनिक आरोग्य व्यवस्थेच्या विकासात अत्यंत मोलाचं योगदान केलेलं आहे. आणि ते केवळ एक डॉक्टर नसून ते एक कुशल डॉक्टर तर होतेच, पण त्यासोबत ते एक दूरदृष्टी असलेले समाजसेवकही होते, प्रशासकही होते. त्यांनी समाज संवेदनशील समाजसेवक म्हणून देशाची सेवा देखील केलेली आहे. सो त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आणि डॉक्टर बी सी रॉय यांचा मेन आदर्श होता सर्व्हिस अबाव सेल्फ, म्हणजे सेवा हीच सर्वोच्च. सो ह्या त्यांच्या आदर्शाला अभिवादन आणि देशभरातील सर्व डॉक्टरांच्या निस्वार्थ समर्पित आणि मानवतावादी सेवेचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो. सो मी तुम्हाला इकडे सांगू इच्छिते की या वर्षीची डॉक्टर्स डे ची थीम आहे बिहाइंड द मास्क हु हील्स द हिलर, म्हणजेच मुखवट्यामागील माणूस उपचार करणाऱ्यांची काळजी कोण घेणार.
0: बरोबर, प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी जे वेगवेगळे डेज आपण साजरे करतो त्यांची वेगवेगळी थीम असते आणि तशीच यावर्षी तुम्ही सांगितलीत.
1: बरोबर,
0: तर तुमच्या मते आरोग्य म्हणजे नेमकं काय?
1: आरोग्य म्हणजे फक्त आजारी नसणे किंवा मला रोग नाही आहे असं म्हणणे असं होत नाही. आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा व्याधी नसणे नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे निरोगी असण्याची अवस्था म्हणजे आरोग्य. सो निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक मन, तसेच समाजाशी सुसंवाद साधणे, याच्यामध्ये जो समतोल आपण म्हणतो तो समतोल जर साधला गेला तर त्यालाच खऱ्या अर्थाने आरोग्य असे म्हटले जाते. फक्त आजार मला नाही आहे, मला ताप नाही आहे म्हणजे मी निरोगी आहे किंवा मी माझं आरोग्य चांगलं आहे असं होत नाही.
0: अच्छा,
1: तुम्ही मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्याही समतोल साधला गेला पाहिजे आणि तुम्ही तिन्ही फेजमध्ये जर तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही निरोगी आहे, तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हटलं जातं. आणि हे जागतिक आरोग्य संघटनेनुसारही असंच सांगितलं गेलेलं आहे, म्हणजेच WHO नुसारही असंच सांगितलं आहे. सो मानसिक आरोग्य म्हणजे तुमची मनाची अवस्था कशी आहे, तुम्ही तुमचे भावना कशा आहेत, तुमचे विचार कसे आहेत, तुम्हाला काही ताणतणाव आहे का, आणि या सगळ्या

0: मध्ये तुम्ही कसा समतोल साधताय, तुमचे नातेसंबंध तुम्ही कसे जपताय, तुमच्या दैनंदिन जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या तुम्ही किती प्रभावीपणे पार पाडताय, हे सगळं तुमच्या मानसिक आरोग्यामध्ये गणलं जाते. तसेच तुम्ही जर मानसिकदृष्ट्या निरोगी असाल तर तुम्ही आनंदी असता, तुम्ही स्वतः आनंदी असाल तर ती पॉझिटिव्ह एनर्जी जी म्हणतो आम्ही, ती सकारात्मक ऊर्जा ती तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. तसेच शारीरिक म्हणजे फिजिकल वेलबिईंग ज्याला आपण म्हणतो, ते फिजिकल वेलबिईंग म्हणजे आपले जे सर्व अवयव आहेत, आपल्या ज्या सगळ्या प्रणाली आहेत त्या जर सगळ्या योग्य प्रकारे कार्यरत असतील, आपण आपले दैनंदिन जे काम आहे ते दैनंदिन काम सगळे उत्साहाने करतो आहे, आपली दैनंदिन कामे करताना आपल्याला काही थकवा जाणवत नाही आहे, आपण व्यवस्थित खातो आहे, आपला आहार संतुलित आहे, आपण व्यवस्थित व्यायाम करतो आहे आणि आपली झोप पुरेशी आहे आणि आपण शक्यतो आजारांपासून दूर आहे, सो याला तुम्ही फिजिकल वेलबिईंग म्हणू शकता, म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि सामाजिक आरोग्य म्हणजे सोशल वेलबिईंग, सो ते म्हणजे तुमचं कुटुंब, मित्र, सहकारी आणि तुमच्या समाजातील इतर जे तुमच्या अवतीभोवती लोक आहेत त्यांच्याशी तुमचा सुसंवाद कसा आहे, ते तुम्ही कसं त्यांच्याशी वागताय आणि तुम्ही कसा समतोल साधताय तुमच्या कामामध्ये, तुमच्या घरच्या लोकांसोबत, जे तुमचं एकंदर समाजाशी जे वागणं आहे त्या सगळ्याशी जर तुम्ही बघितलं, जर व्यवस्थित समतोल साधला गेला तर तुम्ही निरोगी आहे, तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येतं.
1: बरोबर, म्हणजे आपण मानसिकदृष्ट्या ही व्यवस्थित असलं पाहिजे, शारीरिकदृष्ट्या तरी असलंच पाहिजे आणि समाजामध्ये सुद्धा आपला जो वावर आहे किंवा सामाजिक बांधिलकी जी आपल्याकडून व्हायला हवी तीही व्यवस्थित व्हायला पाहिजे. ह्या तिन्हींचा ज्यावेळी संगम होईल किंवा ते जेव्हा समतोल असेल तेव्हाच आपण स्वतःला निरोगी आहे असं समजू शकतो.
0: तुम्ही तुमच्या सामाजिक जबाबदाऱ्या कशा पार पाडताय, व्यवस्थित पाडताय की नाही, सो हा सगळा भाग तुमच्या आरोग्याचाच आहे.
1: बरोबर मॅडम, जसं आता पेशंट म्हणजे काही लोक आता आजारी पडतात, मग त्यांना जसं आरोग्याची काळजी घेणं महत्वाची आहे तसंच डॉक्टरांचं सुद्धा आरोग्य जपणं महत्वाचं आहे का?
0: हो, अर्थातच, कारण डॉक्टर ही एक माणूसच आहे सांगायचं झालं तर, आणि जर डॉक्टर निरोगी असतील तर ते रुग्णांना सर्वोत्तम सेवा देऊ शकतील असं मला वाटतं. जर डॉक्टर स्वतः शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या जर थकलेले असतील, त्यावर जर काही ताण असेल, जर ते डिप्रेशनमध्ये असतील, तर या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्य सेवेवर होतो आणि अप्रत्यक्षपणे रुग्णसेवेवरही होऊ शकतो. सो म्हणूनच डॉक्टरांचे आरोग्य समाजाचे आरोग्य आपण म्हणू शकतो, कारण निरोगी डॉक्टर म्हणजे निरोगी समाज. सो डॉक्टरांचं आरोग्य जपणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे, जर तुम्ही मानसिकदृष्ट्या जर चांगले असाल तर ती तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही समोरच्या व्यक्तीला देऊ शकता. समोरचा व्यक्ती तुमच्याशी संवाद साधतोय, जो पेशंट म्हणून येतो त्याला काही त्रास होत असतात, तो तुम्हाला त्रास सांगत असतो, जो संवाद तो साधत असतो त्याला तुम्ही पॉझिटिव्हली ऐकणं, त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देणं, जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही ते पूर्ण लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेट करून ऐकू शकता आणि त्याचप्रकारे तुम्ही त्यांना रिस्पॉन्सही देऊ शकता, तुम्हाला रिझल्ट लवकर भेटतात.
1: बरोबर. मग आता तसं बघायला गेलं तर ह्या पृथ्वी तलावर एकही असा माणूस नसेल की ज्याला टेन्शन नाहीये.
0: बरोबर.
1: मग डॉक्टरनाही असं होतं का की त्यांनाही ताणतणाव असतो का, आणि असेल तर ते कसं टॅकल करतात?
0: सगळ्यांनाच ताणतणाव असतो, त्याचप्रकारे डॉक्टरांनाही ताणतणाव असतो. आणि जर हा ताणतणाव जर तुम्ही बघितला तर युजली डॉक्टर म्हटलं तर एक प्रतिष्ठेचं पोझिशन अशी समजलं जातं, आणि पण त्या प्रतिष्ठेसोबत एक प्रचंड जबाबदारी देखील असते.
1: नक्कीच.
0: कामाचं शेड्यूल किंवा कामाचं टायमिंग, जास्त वेळ काम करणं, नाईट ड्युटी झाल्या किंवा अचानक इमर्जन्सी आली, आपत्कालीन परिस्थिती, सो पेशंटला मध्यरात्री वगैरे हेल्प करणं, त्यामुळे व्यवस्थित आराम नाही भेटणं.
1: बरोबर.
0: किंवा घरी काही फंक्शन असेल, काही घरी कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती दाखवू शकत नाही. जर काही पेशंट जर सिरियस असेल किंवा काही हॉस्पिटलमध्ये काही काम असेल, सो तशी तुम्हाला सुट्टी नसते, तुम्हाला सतत काम करत राहावं लागतं, तुम्हाला घरचे कार्यक्रम चुकवावे लागतात, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर समजा तुमच्या

0: घरचे जर तुमच्यावर रागवले तर अजून ताण वाढतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे एकंदरपणे तुम्ही तुमची दिवाळी म्हणा, तुमचा दसरा म्हणा किंवा ख्रिसमस ईद सगळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये साजरे करता, त्यामुळे तुम्हाला सुट्टी नसते. सो या सगळ्याचा परिणाम कुठेतरी हेल्थवरती डॉक्टरांच्याही होत असतो. सो हा इन जनरल ताण डॉक्टरांवर असतोच असतो.
1: बरोबर. म्हणजे डॉक्टरांनाही ताण असतो पण त्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून ते आपली ड्युटी व्यवस्थित पार पाडत असतात.
0: बरोबर बरोबर.
1: आजच्या काळामध्ये मॅडम डॉक्टरांसमोर कोणती प्रमुख आव्हानं आहेत?
0: आजकालच्या काळामध्ये जर म्हणाल तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, विकसित होत आहे. सो तुम्हाला जे अप टू डेट राहायला लागतं ते तुम्हाला राहावं लागतं. तुम्हाला सतत नवीन येणारे संशोधन, उपचार पद्धती, तंत्रज्ञान शिकत राहावं लागतं. सो आयुष्यभर तुम्ही शिकत राहणे ही डॉक्टरांच्या व्यवसायाची गरज आहे. आणि आजच्या काळात जर बघितलं लोकांची जीवनशैली बदललेली आहे, त्यामुळे आजार वाढलेले आहेत, त्याचप्रकारे वाढती रुग्णसंख्या, नवीन नवीन संसर्गजन्य रोग, वाढत्या मानसिक समस्या किंवा वृद्ध लोकांमध्ये असणारे आजार. सो या सगळ्यांची जबाबदारी ही असते. याशिवाय पेशंटचे, रुग्णांचे डॉक्टरांवरती असणारे होप्स किंवा त्यांच्या वाढत्या अपेक्षा, एवढ्याच कमी कालावधीमध्ये मला बरं वाटलं पाहिजे, मी पूर्णच बरा झालो पाहिजे, मला एका दिवसातच तुम्ही बरे करा, तसेच त्यांच्या घरच्यांची, नातेवाईकांची डॉक्टरांकडून असलेली अपेक्षा म्हणा. आणि आजकाल तुम्हालाही माहिती आहे सोशल मीडियावर खूप काही येत आहे. सो सगळं वाचून ऐकून पूर्ण नॉलेज घेऊन रुग्ण आलेले असतात, त्यामुळे कितीही तुम्ही बरोबर करेक्ट अशी ट्रीटमेंट जरी रुग्णांना द्यायचं म्हटला तरी ती तुम्ही त्यांना पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगावी लागते की असं करावं लागणार आहे, असं करावं लागणार आहे. त्यांना पहिलं सॅटिस्फाय करावं लागतं पेशंट्सना, त्यांच्या रिलेटिव्हजना, नंतर तुम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागते. सो त्याच्यामध्ये बराच वेळ जातो कारण ते हाफ नॉलेज घेऊन आलेले असतात. असं म्हटलं तरी काही हरकत नाही, ते तुम्हाला व्यवस्थित टॅकल करता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचा वेळ जातो. सो हे एक आव्हान आहेच आहे. तरी या सर्व आव्हानांवर मात करून स्वतःच्या ज्ञानावर, कौशल्याच्या जोरावर सगळे डॉक्टर्स कार्यरत आहेत, काम करत आहेत. आणि तुम्ही हेही ऐकलं असेल की ठराविक ठिकाणी हिंसाचार वगैरे झाले डॉक्टरांवरती. सो हाही एक चिंतेचा विषय आहेच. पण ह्या सगळ्या व्यतिरिक्तही डॉक्टर्स कार्यरत आहेत, आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत आहेत.
1: जसं तुम्ही म्हटलात आता सध्या की ताणतणावामध्ये जर फॅमिली इन्वॉल्व्ह असेल तर ताण आणखीन वाढतो, तर त्याप्रमाणेच डॉक्टरांच्या आरोग्याच्या जपणुकीमध्ये कुटुंबाची भूमिका किती महत्वाची आहे?
0: कुटुंबाची भूमिका म्हटलात तर तुम्ही सिंहाचा वाटा म्हटला तरी चालेल. कारण कुटुंबाची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. कारण कुटुंबाची भूमिका ही सगळ्याच व्यक्तींच्या आयुष्यातली इम्पॉर्टंट गोष्ट आहे, डॉक्टरांच्याही आली. सो कारण डॉक्टर दिवसभर रुग्णांच्या वेदना ऐकतात, ते गंभीर आजार बघतात, आपत्कालीन परिस्थिती हँडल करत असतात, अनेक जबाबदाऱ्यांना त्यांना सामोरं जावं लागतं, तणावपूर्ण सिच्युएशन्स येतात त्यांच्या समोर. कधी कधी रुग्ण दुखावला जातो, सो ते दुःखही असतं. सो या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा एखादा डॉक्टर घरी जातो आणि घरी गेल्यानंतर जर कुटुंबियांनी जर त्याच्या कामाचं स्वरूप समजून नाही घेतलं आणि त्याच्या भावना ऐकून घेणं, त्याला पुरेशी विश्रांती घ्यायला वेळ देणं, अशा जर गोष्टी घरच्या कुटुंबियांनी जर नाही केल्या, त्यांच्यासोबत जर जे क्वालिटी टाइम आपण म्हणतो, जो दर्जेदार वेळ जो घरच्यांनी त्यांना दिला पाहिजे, अर्थात ह्यांनीही दिला पाहिजे, पण बिकॉज ऑफ दे कामाचं त्यांच्या जे रुटीन आहे त्याच्यामुळे कधी कधी शक्य नाही होत. पण तरीही जेव्हा ह्या गोष्टींमध्ये समतोल साधला जातो आणि जेव्हा घरचे लोक डॉक्टरांना व्यवस्थित समजून घेतात आणि जेव्हा एखादं फंक्शन आहे घरामध्ये, कार्यक्रम आहे, आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहिल्यामुळे न रागावणे, त्यांच्या कामाचा आदर करणे आणि अभिमान बाळगणे, असं करून त्यांना जर समजून घेतलं तर त्यांचा डॉक्टरांचा मानसिक ताणतणाव जो आहे तो अर्थातच मला वाटतं 80% तरी कमी होत असणार. 80% तुम्ही त्यांना बरं करू शकता जर घरचा सपोर्ट असेल तर.
1: बरोबर. म्हणजे सामान्य माणसांसारखंच डॉक्टरांनाही ताणतणाव येतो किंवा त्यांनाही सांभाळावं लागतं, त्यांची मानसिक स्थिती बघावी लागते आणि त्याच्यामध्ये कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. कुटुंबानं सांभाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टी, त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती, तरच डॉक्टरांचा जो रोल ते बाहेर जाऊन निभावत असतात किंवा त्यांची जी ड्युटी असते ती व्यवस्थित पार पाडू शकतात. समाजाचाही यामध्ये काही रोल आहे का? म्हणजे समाजानं सुद्धा डॉक्टरांना कसा आधार द्यावा किंवा सामान्य नागरिक म्हणून डॉक्टरांना कसा आधार देऊ शकतात लोक?
0: डॉक्टरांना आधार देणं म्हणजे केवळ त्यांचं कौतुक करणे नव्हे तर त्यांच्या कामाचा आदर करणे. लाईक रुग्णालयातील जे नियम असतात त्यांचं पालन करणे, डॉक्टरांशी नम्रपणे संवाद साधणे किंवा उपचार जे पण चालू आहेत त्याच्यावरती संयम ठेवणे, घाई न करणे आणि डॉक्टरांवर मेन म्हणजे विश्वास ठेवणे.
1: बरोबर.
0: सो हे जर सगळं सामान्य माणसांनी जर केलं तर त्याचा डॉक्टरांना खूप आधार भेटतो. आणि डॉक्टर ही माणूस आहे, प्रत्येक उपचाराचा परिणाम सारखाच होईल असं नसतं, त्यामुळे कोणतीही अडचण आली जे ट्रीटमेंटमध्ये तर त्याला शांतपणे चर्चा करून सोडवणं केव्हाही चांगलं. कारण जो मी मगाशी तुम्हाला बोलले डॉक्टरांवरील हिंसाचाराबद्दल, सो त्याच्याबद्दल अगर समाज ठामपणे त्याच्या विरोधात अगर समाज ठामपणे उभा राहिला तर सुरक्षित आणि सन्मानाचे वातावरण डॉक्टरांना भेटेल असं मला वाटतं.
1: नेहमी आम्ही सामान्य लोक म्हणत असतो मॅडम की डॉक्टरांनी आजारी पडू नये, तर डॉक्टर स्वतःच्या आरोग्यासाठी काय करू शकतात?
0: डॉक्टर ही आजारी पडतात, पडू नये बरोबर आहे, पण डॉक्टर ही आजारी पडतात आणि त्याच्यासाठी त्यांना काळजी घ्यावी लागते. पण म्हणतात ना कळतं पण वळत नाही, त्या प्रकारे काहीतरी होतं. बिकॉज जे तुमचं कामाचं शेड्यूल आहे, जे तुम्ही रात्रपाळी करता किंवा ड्युटी टायमिंग जर तुमचं जास्त असेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तुम्ही जे पेशंट्सना सांगता की नियमित व्यायाम केला पाहिजे, योगा करा, पाणी भरपूर प्या, वेळेवर पौष्टिक आहार घ्या, ह्याच सगळ्या गोष्टी डॉक्टरांनीही पाळल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठेतरी आजचा समाज थोडा मागे पडतोय असं मला वाटतं, डॉक्टर समाज. त्यामुळे थोडे हेल्थ इश्यूज डॉक्टरांनाही फेस करावे लागत आहेत आणि त्यामुळेच मला वाटतं ही थीम ह्या वर्षी ठेवली गेलेली आहे डॉक्टरांच्या हेल्थ बद्दलची.
1: बरोबर ना, म्हणजे डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याची तेवढीच काळजी घेतली पाहिजे.
0: बरोबर.
1: जेवढं की ते पेशंटना
0: सांगतात ते सगळ्या गोष्टी सांगतात पण स्वतः तितक्या गोष्टी सगळ्या करत नाही किंवा माहिती असून करायची इच्छा असून त्यांना वेळ मिळत नाही.
1: बरोबर.
0: पण स्वतःसाठी वेळ काढून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण जे आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, सो प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आचरणात आणल्याच पाहिजेत, तरच तुम्ही निरोगी राहू शकता आणि एक चांगलं आयुष्य जगू शकता.
1: प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा या विषयाशी कसा संबंध आहे?
0: जसं मी आता बोलले तुम्हाला, नियमित व्यायाम करणे, पौष्टिक आहार घेणे, हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर अर्थातच तुमची तब्येत चांगली राहते, तुमची झोप चांगली झाली पाहिजे, तुमचं जर वर्किंग पॅटर्न जर तुम्ही जास्त वेळ काम करत असाल 14-15 तास तर तुम्हाला झोप पुरेशी नाही भेटत, त्यामुळे पुन्हा तुमचे आजार चालू होतात. सगळ्या गोष्टी एकमेकाशी अशा जोडलेल्या गेलेल्या असतात. जर सगळं व्यवस्थित असेल तर आपलंही जे शरीर रचना आहे ती व्यवस्थित चालते. पण जर एखाद्या गोष्टीमध्येही बिघाड झाला तरी त्याचे दुष्परिणाम दिसायला चालू होतात. जसं मी बोलले तुम्हाला मानसिक दृष्ट्या, जरी तुम्ही मानसिक दृष्ट्या आजारी असाल तरी त्याचे तुम्हाला परिणाम फिजिकली दिसायला तयार होतात. सिंपल एक्झाम्पल म्हटलं तरी तुम्ही घाबरलात, तर सिंपल आम्ही म्हणतो घाबरलो पोटात गोळा आला किंवा पायामध्ये मला

0: कशातून मिळतो?
1: डॉक्टरांना सर्वात मोठा आनंद हा त्यांचा रुग्ण बरा झाल्यानंतर भेटतो. जे त्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचा हसू किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव आहे हे बघितल्यानंतर त्यांना सगळ्यात जास्त आनंद भेटतो असं मला वाटतं.
0: मग यासोबत मॅडम डॉक्टरांना आपण धन्यवाद कसं म्हणू शकतो?
1: तुम्ही डॉक्टरांना धन्यवाद म्हणण्यासाठी धन्यवाद तर तुम्ही असं म्हणू शकता, पण त्याच्यासोबत त्यांनी ज्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या, त्यांनी काही काही सांगितलेल्या असतात गोष्टी, त्या गोष्टींचं तुम्ही पालन करणे किंवा औषध वेळेवर घेणे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे जर तुम्ही सगळं केलं तर ऑब्व्हियसली तुम्ही डॉक्टरांना एका प्रकारे धन्यवादच म्हणत असता. फक्त धन्यवाद बोलणं तर ठीक आहे, त्याच्यासोबत तुम्ही स्वतःची काळजी जर घेतलीत तर एकंदरपणे हा खूप मोठा धन्यवाद डॉक्टरांना भेटतो.
0: हो ना. मग प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी कोणता संकल्प करावा?
1: प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी संतुलित आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, पुरेशी झोप घ्यावी आणि स्वतःच्या, प्रत्येक माणसाला हा आयुष्यामध्ये थोडा थोडा ना थोडा ताण असतोच, पण त्या ताणाचं कसं व्यवस्थापन करता, तुम्ही कसं ते हँडल करता हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही वेळोवेळी तुमच्या, जे आम्ही आरोग्याची तपासणी म्हणतो ती किती नियमित तुम्ही करून घेता, कसे तुम्ही डेंटल चेकअप म्हणा, दातांची काळजी, स्वच्छता राखणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. सो जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, करायचा जर तुम्ही संकल्प केलात तर अर्थातच तुम्ही, तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्ही निरोगी राहाल.
0: या डॉक्टर दिनानिमित्त आपण श्रोत्यांना कोणता संदेश देऊ?
1: आज डॉक्टर्स डे निमित्त आपण डॉक्टरांचे आभार मानतो. सो पण याहून महत्वाचे म्हणजे आपण त्यांच्या मानवी भावनांचा आदर करूया. आणि डॉक्टर हे समाजासाठी समर्पितपणे काम करत असतात. सो त्यांच्या सेवेला मान देऊया, त्यांच्याशी आदराने वागूया आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा समाज घडवूया. सो कारण जे इतरांचे आरोग्य जपतात त्यांचे आरोग्य जपणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सो हाच संदेश मी आज या डॉक्टर्स डे निमित्त श्रोत्यांना देऊ इच्छिते.
0: थँक्यू सो मच मॅडम, आज जो डॉक्टर्स डे आहे त्यानिमित्त बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल
1: धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर सुप्रिया जाधव आपल्यासोबत होत्या, ज्या केली होमिओपॅथी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बसवंतकुडची येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आपण ऐकलं. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. केली फार्मा औषधी ज्ञान हा एक विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय, ज्यामध्ये आज आपण तंबाखू मुक्तीबद्दल ऐकणार आहोत. ही माहिती आपल्याला देत आहेत विवेक पाटील, जे केली कॉलेज ऑफ फार्मसी, डिपार्टमेंट ऑफ फार्मसी प्रॅक्टिस येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
1: नमस्कार, माझे नाव विवेक पाटील, असिस्टंट प्रोफेसर केली कॉलेज ऑफ फार्मसी, डिपार्टमेंट ऑफ फार्मसी प्रॅक्टिस, बेळगावी. तर आज आपण बोलणार आहोत तंबाखू मुक्तीबद्दल. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया तंबाखूचा परिचय आणि पार्श्वभूमीबद्दल. तर तंबाखू सेवनामुळे होणारे मृत्यू हे जगाच्या सार्वजनिक आरोग्याबाबत असलेल्या सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक आहे. तर तंबाखू सेवनावर प्रतिबंध घातला असता अकाली मृत्यू व अनेक आजार यावर नियंत्रण मिळवता येईल. जगभरात दरवर्षी तंबाखू सेवनामुळे 8 दशलक्षपेक्षा जास्त लोकांचा

0: मृत्यू होतो, त्यातील 7 दशलक्ष मृत्यू तंबाखूच्या प्रत्यक्ष वापरामुळे तर 1.2 दशलक्ष मृत्यू तंबाखूच्या अप्रत्यक्ष वापरामुळे म्हणजेच दुसऱ्याच्या धूम्रपानाच्या धुराच्या संपर्कात आल्याने होतो। अंदाजे 1.1 अब्ज असे आणि 1/3 प्रौढ लोकसंख्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे तंबाखूचे सेवन करते। तर जगातले 1.1 अब्ज धूम्रपान करत्यांपैकी 80% लोक अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशातील आहेत, जिथे तंबाखू संबंधित आजार व मृत्यूचे प्रमाण अधिक आहे। तर जगातील आरोग्य संघटना जसे की WHO अनुसार जर आपण संबंधित व्यक्तींना तंबाखू सोडण्यासाठी सहाय्य केले नाही तर आपण तंबाखू आणि त्यासंबंधी मृत्यू कमी करण्याचे जागतिक लक्ष्य पूर्ण करू शकणार नाही। धूम्रपान करणाऱ्यांपैकी ज्यांना तंबाखूचे ठोके ठाऊक आहेत असे जास्तीत जास्त व्यक्ती तंबाखू सोडण्यास इच्छुक असतात। समुपदेशन आणि औषधोपचारांनी तंबाखू सेवनकर्त्यांची तंबाखू सोडण्याची संभाव्यताही दुपटीने वाढू शकते। तर आता आपण जाणून घेऊया तंबाखूवरील अवलंबित्व समजून घेऊया। तंबाखू सेवन ही गुंतागुंतीची एक क्लिष्ट संकल्पना आहे। आंतरराष्ट्रीय आजारांच्या वर्गीकरणानुसार जसे की इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज ICD-10 तंबाखूचे सेवन हा एक आजार म्हणून मानला आहे। तंबाखूच्या व्यसनाची व्याख्या पुढीलप्रमाणे आपण करू शकतो, जसे की वारंवार तंबाखू वापरणे बौद्धिक मानसिक परिवर्तनात निर्माण झालेल्या बाबींचा संग्रह, ज्यात तंबाखू वापराची तीव्र इच्छा निर्माण होणे, तंबाखू वापरावर नियंत्रण करण्यास अक्षम असणे, घातक परिणामांतरही तंबाखू वापरात सातत्य, इतर कर्तव्य किंवा कार्य आणि जबाबदाऱ्यापेक्षा तंबाखू वापराला प्राधान्य, तंबाखूची वाढीव सहनक्षमता व तंबाखू सोडताना होणारा शारीरिक त्रास। निकोटीन हे आपल्या सर्वांना माहीत आहे की जे काही तंबाखू किंवा धूम्रपान जे कोणी कंझ्युम करते किंवा वापरते, तर जे रिस्पॉन्सिबल फॅक्टर किंवा आपण म्हणतो की जे आपल्याला त्रास करणारा फॅक्टर आहे तो निकोटीन आहे, ज्यामुळे आज कित्येक काय म्हणतात आपण रोग वेगवेगळ्या डिसऑर्डर्सची शक्यता असते। तर तोंडाच्या आतील भागात आणि त्वचेत सहजरित्या शोषले जाते। निकोटीनवरील अवलंबन हे चिडचिडेपणा, राग, अधीरता, एकाग्रतेत अडथळा यासारखी मज्जासंस्थेची संबंधित लक्षणे निर्माण करतात। निकोटीनची तल्लफ ही सोडलेली धूम्रपान पुन्हा सुरू करण्यात मोठी भूमिका बजावते। तर तंबाखूची तल्लफ किंवा तंबाखू सोडल्यानंतर होणाऱ्या त्रासाचे नियोजन आपण कसे करू शकतो ते आपण पाहूया आता। तर अतिशय प्रामाणिक व मनापासून केलेला निर्धार सुद्धा तंबाखूच्या तीव्र तल्लफीला क्षणार्धात निष्फळ ठरवू शकतो। तंबाखू सेवनकर्त्याला तंबाखूच्या तल्लफीसोबत लढा देण्यासाठी काही आपण उपाय सुचवणार आहोत, जसे की पाणी किंवा फळांचा रस पिणे। ज्या ज्यावेळी तुम्हाला धूम्रपान किंवा तंबाखू खाण्याची इच्छा होत असेल त्यावेळी तुम्ही पाणी किंवा फळांचा रस पिऊ शकता। खोबरे, वेलची, बडीशेप, धनाडाळ, शेंगदाणे इत्यादीसारखे पदार्थ तुम्ही चवून खाऊ शकता। स्वतःला आवडेल अशा कार्यात स्वतःला गुंतवून ठेवू शकता। तंबाखूपासून लक्ष विचलित करण्यासाठी TV बघणे, वाचन, लहान मुलांशी खेळणे, धावायला जाणे, खेळणे इत्यादी क्रिया आपण करू शकतो। ज्या ज्यावेळी आपल्याला धूम्रपान किंवा तंबाखू खाण्याची अति इच्छा होत असेल तर त्यावेळी आपण दीर्घ श्वास घ्यावा, योग प्राणायाम किंवा ध्यान करावे। जेव्हा जेव्हा तंबाखूचा वापर टाळता येईल त्या त्यावेळी आपण टाळावे किंवा स्वतःचे अभिनंदन करावे। तंबाखूमुक्त राहिलेल्या दिवसांची दिनदर्शिकावर नोंद करणे, ज्यामुळे आपल्याला बरे वाटेल की आपण इतके इतके दिवस आपण तंबाखूला हात लावलो नाही किंवा आपण धूम्रपान केले नाही। ज्या आठवड्यात तंबाखूपासून दूर राहण्यास यश मिळेल तो कुटुंबासोबत आपण साजरे करू शकतो। तंबाखू सोडल्यानंतर झालेल्या शारीरिक फायद्यांवर आपण विचार करू शकतो। प्रत्येक सकाळी चांगल्या सवयी बाळगण्याचा आपण निर्धार करू शकतो। तंबाखू सोडल्यामुळे वाचलेल्या पैशाचा हिशोब आपण लावू शकतो, त्या सत्कार्यात आपण तेच पैसे आपण लावू शकतो। तर याचा निष्कर्ष असा की तंबाखूचे सेवन हा जागतिक सार्वजनिक आरोग्याचा एक गंभीर प्रश्न आहे। तसेच जागतिक स्तरावर टाळता येणाऱ्या मृत्यू आणि आजारांचे मोठे कारण आहे तंबाखू वापराचे प्रमाण। आणि ते कमी करण्यासाठी तंबाखू नियंत्रण उपाय योजनांचे अंमलबजावणी आपण काटेकोरपणे पाळले पाहिजे, ज्यामुळे तंबाखूमुळे होणाऱ्या रोगांचे व मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. तंबाखू सेवनकर्त्यांना जागतिक व राष्ट्रीय स्तरावर तंबाखू नियंत्रणासाठी घेत असलेले प्रयत्न समजावून दिले पाहिजेत. स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घेणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. तंबाखूवर संपूर्ण बंदी हे सोपे कार्य नाही, पण अशक्यही नाही. तर सध्याच्या कायद्यांची आपण अंमलबजावणी करून त्या त्या आव्हानांना आपण सामोरे गेलो तर आपण तंबाखू मुक्तीही 100% करू शकतो. भारतातील करोडो तंबाखू सेवनकर्त्यांसाठी फक्त 18 तंबाखू मुक्ती केंद्र अपुरी आहेत. जास्तीत जास्त आरोग्य सेवकांना तंबाखू मुक्तीसाठी तत्काळ प्रशिक्षित करण्याची गरज आहे. जेव्हा समाजात तंबाखू मुक्तीची चणचवळ उभी राहिली आणि समाजात तंबाखूला मागणी नाही अशी आदर्श परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा तंबाखू उद्योग स्वतःच आपोआप नष्ट होईल आणि लोक निरोगी व दीर्घ आयुष्य जगतील. धन्यवाद.
1: हा होता आजचा केली फार्मा औषधी ज्ञान हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण तंबाखू मुक्तीबद्दल ऐकलं. आणि ही माहिती आपल्याला देत होते विवेक पाटील, जे केली कॉलेज ऑफ फार्मसी डिपार्टमेंट ऑफ फार्मसी प्रॅक्टिस येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

चन्नम्मा विद्यापीठ बेळगावी. आज 1 जुलै डॉक्टर्स डे या निमित्तानं मला एक 2 गोष्टी तुमच्याशी बोलाव्याशा वाटतात. आपण ज्यावेळी एखादा दिवस साजरा करतो ना, त्यावेळी तो दिवस केवळ संबंधित गोष्टींचा किंवा व्यक्तींचा गौरव करण्याचा नसावा, तर आत्मचिंतनाचा, त्या विषयाच्या सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजू तपासण्याचा आणि कृतीचा असावा असं मला वाटतं. जेणेकरून त्या दिनाच्या निमित्तानं त्या विशिष्ट क्षेत्रात सकारात्मक भर पडेल आणि सुदृढ समाज, पर्यायानं देश बांधणीमध्ये सर्वांचं योगदान असेल. डॉक्टर हे ईश्वराचं दुसरं रूप असतं, नव्हे असावंच. ईश्वर जन्माला घालतो आणि डॉक्टर बऱ्याचदा तो जन्म सावरतो. माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा तर माझ्या वडिलांना, माझ्या मुलाला आणि मला स्वतःला अक्षरशः धावून येऊन डॉक्टरांनी जीवनदान दिलं आहे. बऱ्याचदा डॉक्टरी व्यवसायाचं बाजारीकरण झालं आहे अशी चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसते. त्यात काही अंशी तथ्यही आहेच, कारण आपल्याला असेही अनुभव आलेले असतातच. मीही बऱ्याचदा अशा गोष्टींची शिकार झालेली आहे. कोरोनाच्या काळात तर हा अनुभव अनेकांना आला. डॉक्टर कसाई झाले आहेत अशी वाक्य सर्रास त्या काळात ऐकू येत होती. पण काही डॉक्टरांच्या या अमानुष कृतीमुळं आपण अशी विधानं सरसकट सर्व डॉक्टरांना लावू शकत नाही, कारण कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देवदूतासारखं कार्य केलेली उदाहरणंही आहेतच. शिवाय डॉक्टर अभयभंग आणि राणी भंग हे आणि यासारखे अनेक डॉक्टर आहेत ज्यांनी आपला व्यवसाय हा व्यवसाय न मानता सेवा म्हणून स्वीकारला आहे. अशा डॉक्टरांमुळेच गोरगरीब लोक उपचार करून घेण्याचं धाडस करू शकतात. खरं तर डॉक्टरी पेशा हा केवळ यांत्रिकपणे शरीरावर औषधोपचार करण्याचा पेशा नाहीच आहे, तर डॉक्टर हा जात धर्म शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत हे सगळे भेद विसरून पेशंटसाठी मित्र समुपदेशक असणं गरजेचं आहे. त्याच्या प्रेमळ बोलण्यानंच निम्मा आजार कमी झाला पाहिजे आणि पूर्ण आजार बरा होऊन सुदृढ जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी पेशंटला ऊर्जा मिळाली पाहिजे असं मला वाटतं. तर या डॉक्टर डेच्या निमित्तानं सर्व डॉक्टर मंडळींना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.

0: Very good morning to everyone. My name is Colonel Dayanand. I am the medical director of Keli Dr. Prabhakar Kore Hospital and Medical Research Center. I wish to congratulate and compliment all our doctors of Keli's institutions on this 1st July, that is the National Doctors' Day. This day is recognized as the birthday of Bharat Ratna Vidhan Chandra Roy, who was the first doctor as well as the Chief Minister of West Bengal. He not only served people in the capacity of Chief Minister, he also served every evening to socially economically challenged people. He used to serve free medical service in the evening, though he was the Chief Minister of West Bengal. So I wish and urge all our doctors of Keli Institution to serve in the same spirit and do a good service to our nation. Thank you.
1: नमस्कार, मी माजी महापौर विजय मोरे बेळगाव. आज जागतिक डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा सगळ्या स्तरांमधून सन्मान झाला पाहिजे, कारण डॉक्टर म्हणजे दुसरा देव. त्यामुळे डॉक्टर दिन साजरा प्रत्येकाने साजरा केला पाहिजे. आणि डॉक्टर हे आहेत म्हणून कित्येक रुग्णांना, कित्येक आजारी असलेल्या रुग्णांना देवाच्या आशीर्वादानं डॉक्टर ट्रीटमेंट देत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं बेळगाव शहरामध्ये आज बेळगाव शहर म्हणजे मेडिकली हब झालेलं आहे. त्यामुळे केएलई हॉस्पिटल असो आणि इतर हॉस्पिटलमध्येही सुद्धा एक देवाच्या स्वरूपानं काम करत असलेल्या सर्व डॉक्टरांना मी माजी महापौर नात्यानं समस्त बेळगाव शहराच्या वतीनं डॉक्टर दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा.

नमस्कार मंडळी, वेणुध्वनी 90.4 FM चॅनल केली कनसूच्या माध्यमातून आजच्या डॉक्टर्स डेच्या दिनी तुम्हा सर्वांना मी किशोर काकडे, अध्यक्ष काकडे फाउंडेशन आणि उपाध्यक्ष बुक लवर्स क्लब लोकमान्य ग्रंथालय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर बिधन चंद्र रॉय या डॉक्टरांच्या अतुलनीय कामगिरींची आठवण म्हणून आजचा हा दिवस आपल्या भारतात डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. नुकतंच जगावर एक भलमोठं संकट येऊन गेलं, आपण ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे, कोविड किंवा कोरोनाचं संकट. या संकटाच्या वेळी डॉक्टर्सनी आणि आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्या अनेकांनी जे काम केले, ज्या अनेक लाख लोकांचे जीव वाचवले, ते आपण डोळ्यांनी पाहिलेले आहेत. आणि म्हणून आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता म्हणून, त्यांची आठवण म्हणून डॉक्टर्स डेच्या दिनी आपण त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्याला निसर्गानी देवानी एक छान शरीर दिलेलं आहे आणि हे शरीर म्हणजे एक यंत्रच आहे आणि हे यंत्र सुद्धा अधून मधून बंद पडत असतं, आजारी पडत असतं. तेव्हा कन्नडमध्ये म्हणतात त्याप्रमाणे संकट बंदरे व्यंकट रमणा, तेव्हा शरीराला काहीतरी झालं की आपण डॉक्टरांच्याकडे पळत जातो, धावत जातो आणि डॉक्टर सुद्धा आपल्याला योग्य उपचार देतात, औषधं देतात, आपण बरे होतो आणि ठणठणीत होऊन पुन्हा कामाला लागतो. अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना आठवण म्हणून आणि त्यांच्या चांगल्या कार्यासाठी म्हणून डॉक्टर्स डेच्या दिनी आपण त्यांची आठवण केली पाहिजे. वैद्य नारायणो गुरु असंही म्हणतात, तेव्हा वैद्य डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्यासाठी आज आपण शुभेच्छा देऊयात आणि त्यांचे उपकार मनापासून मानूयात. खूप खूप धन्यवाद.

0: केली वेणू धोनी 90.4 एफएम वरती तुम्ही ठेवून आहात. आणि लालन प्रभू ज्या एक माजी नगरसेविका आहेत त्या डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांच्या बद्दलच त्या आपलं मत व्यक्त करतात.
1: डॉक्टर्स दिनाच्या सर्व डॉक्टर्सना खूप खूप शुभेच्छा. तुमचं खरं तर खूप कौतुक आहे, कारण रुग्णांना बरं करण्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न करत असता. त्यांना योग्य उपचार मिळावेत, त्यांना योग्य औषधं मिळावीत आणि त्यांचा जो काही आजार आहे तो त्यातून ते मुक्त व्हावेत ह्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत असता ते खूप कौतुकास्पद असतं. फक्त डॉक्टर झाल्यावर नाही तर डॉक्टरचं शिक्षण घेणं सुद्धा किती कठीण आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे तुमच्या ह्या सगळ्या कष्टाचे आणि सगळ्या कामाचं मला खूप खूप कौतुक आहे. आणि असेच कार्यरत राहून भारतातल्या सगळ्या रुग्णांना रोगमुक्त करा आणि तुमचंही सगळं जीवन आनंदाचं हो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त एक विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय, ज्यामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुप्रिया जाधव, ज्या केली होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बसवनकुर्ची येथे असोसिएट प्रोफेसर आहेत, त्यांना आपण ऐकणार आहोत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद, मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी केली वेणुधोनीची आभारी आहे.
0: आज आपण डॉक्टर्स डे बद्दल बोलणार आहोत, तर सर्वात आधी डॉक्टर्स डे हा का साजरा केला जातो तेच विचारेन.
1: राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा दिवस समाजाच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या सर्व डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. सो एकंदरपणे इकडे डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला जातो, त्यांचा सन्मान केला जातो. भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी हा डॉक्टर्स डे सेलिब्रेट केला जातो आणि हा दिवस डॉक्टर BC रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. कारण BC रॉय यांनी भारताच्या आधुनिक आरोग्य व्यवस्थेच्या विकासात अत्यंत मोलाचं योगदान केलेलं आहे आणि ते केवळ एक डॉक्टर नसून ते एक कुशल डॉक्टर तर होतेच, पण त्यासोबत ते एक दूरदृष्टी असलेले समाजसेवकही होते, प्रशासकही होते. त्यांनी समाज संवेदनशील समाजसेवक म्हणून देशाची सेवा देखील केलेली आहे. सो त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आणि डॉक्टर BC रॉय यांचं मेन आदर्श होता सर्व्हिस अबाव सेल्फ, म्हणजे सेवा हीच सर्वोच्च. सो ह्या त्यांच्या आदर्शाला अभिवादन आणि देशभरातील सर्व डॉक्टरांच्या निस्वार्थ समर्पित आणि मानवतावादी सेवेचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो. सो मी तुम्हाला इकडे सांगू इच्छिते की यावर्षीची डॉक्टर्स डे ची थीम आहे बिहाइंड द मास्क हु हिल्स द हिलर, म्हणजेच मुखवट्यामागील माणूस उपचार करणाऱ्यांची काळजी कोण घेणार.
0: बरोबर, प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी जे वेगवेगळे डेज आपण साजरे करतो त्यांची वेगवेगळी थीम असते आणि तशीच यावर्षीची ही डॉक्टर्स डे बद्दलची थीम तुम्ही सांगितलीत.
1: बरोबर,
0: तर तुमच्या मते आरोग्य म्हणजे नेमकं काय?
1: आरोग्य म्हणजे फक्त आजारी नसणे किंवा मला रोग नाही आहे असं म्हणणे असं होत नाही. आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा व्याधी नसणे नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे निरोगी असण्याची अवस्था म्हणजे आरोग्य. सो निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक मन, तसेच समाजाशी सुसंवाद साधणे, याच्यामध्ये जो समतोल आपण म्हणतो तो समतोल जर साधला गेला तर त्यालाच खऱ्या अर्थाने आरोग्य असे म्हटले जाते. फक्त आजार मला नाही आहे, मला ताप नाही आहे म्हणजे मी निरोगी आहे किंवा मी माझं आरोग्य चांगलं आहे असं होत नाही.
0: अच्छा,
1: तुम्ही मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्याही समतोल साधला गेला पाहिजे आणि तुम्ही तिन्ही फेजमध्ये जर तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही निरोगी आहे, तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हटलं जातं आणि हे जागतिक आरोग्य संघटनेनुसारही असंच सांगितलं गेलेलं आहे, म्हणजेच WHO नुसारही असंच सांगितलं आहे. सो मानसिक आरोग्य म्हणजे तुमची मनाची अवस्था कशी आहे, तुम्ही तुमचे भावना कशा आहेत, तुमचे विचार कसे आहेत, तुम्हाला काही ताणतणाव आहे का आणि या सगळ्यामध्ये तुम्ही कसा समतोल साधताय, तुमचे नातेसंबंध तुम्ही कसे जपताय, तुमच्या दैनंदिन जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या तुम्ही किती प्रभावीपणे पार पाडताय, हे सगळं तुमच्या मानसिक आरोग्यामध्ये गणलं जातं. तसेच तुम्ही जर मानसिकदृष्ट्या निरोगी असाल तर तुम्ही आनंदी असता, तुम्ही स्वतः आनंदी असाल तर ती पॉझिटिव्ह एनर्जी जी म्हणतो आम्ही, ती सकारात्मक ऊर्जा ती तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. तसेच शारीरिक म्हणजे फिजिकल वेलबिईंग ज्याला आपण म्हणतो, ते फिजिकल वेलबिईंग म्हणजे आपले जे सर्व अवयव आहेत, आपल्या ज्या सगळ्या प्रणाली आहेत त्या जर सगळ्या योग्य प्रकारे कार्यरत असतील, आपण आपले दैनंदिन जे काम आहे ते दैनंदिन काम सगळे उत्साहाने करतोय, आपली दैनंदिन कामे करताना आपल्याला काही थकवा जाणवत नाही आहे, आपण व्यवस्थित खातोय, आपला आहार संतुलित आहे, आपण व्यवस्थित व्यायाम करतोय आणि आपली झोप पुरेशी आहे आणि आपण शक्यतो आजारांपासून दूर आहे. सो याला तुम्ही फिजिकल वेलबिईंग म्हणू शकता, म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि सामाजिक आरोग्य म्हणजे सोशल वेलबिईंग. सो ते म्हणजे तुमचं कुटुंब, मित्र, सहकारी आणि तुमच्या समाजातील इतर जे तुमच्या अवतीभोवती लोक आहेत त्यांच्याशी तुमचा सुसंवाद कसा आहे, ते तुम्ही कसं त्यांच्याशी वागताय आणि तुम्ही कसा समतोल साधताय तुमच्या कामामध्ये, तुमच्या घरच्या लोकांसोबत, जे तुमचं एकंदर समाजाशी जे वागणं आहे त्या सगळ्याशी जर तुम्ही बघितलं, जर व्यवस्थित समतोल साधला गेला तर तुम्ही निरोगी आहेत, तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येतं.
0: बरोबर. म्हणजे आपण मानसिकदृष्ट्या ही व्यवस्थित असलं पाहिजे, शारीरिकदृष्ट्या तर असलंच पाहिजे, आणि समाजामध्ये सुद्धा आपला जो वावर आहे किंवा सामाजिक बांधिलकी जी आपल्याकडून व्हायला हवी तीही व्यवस्थित व्हायला पाहिजे. ह्या तिन्हींचा ज्यावेळी संगम होईल किंवा ते जेव्हा समतोल असेल तेव्हाच आपण स्वतःला निरोगी आहे असं समजू शकतो.
1: तुम्ही तुमच्या सामाजिक जबाबदाऱ्या कशा पार पाडताय, व्यवस्थित पाडताय की नाही, सो हा सगळा भाग तुमच्या आरोग्याचाच आहे.
0: बरोबर. मॅडम, जसं आता पेशंट म्हणजे काही लोक आता आजारी पडतात, मग त्यांना जसं आरोग्याची काळजी घेणं महत्वाची आहे तसंच डॉक्टरांचं सुद्धा आरोग्य जपणं महत्वाचं आहे का?
1: हो, अर्थातच. कारण डॉक्टर ही एक माणूसच आहे फर्स्ट सांगायचं झालं तर, आणि जर डॉक्टर निरोगी असतील तर ते रुग्णांना सर्वोत्तम सेवा देऊ शकतील असं मला वाटतं. जर डॉक्टर स्वतः शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या जर थकलेले असतील, त्यांच्यावर जर काही ताण असेल, जर ते डिप्रेशनमध्ये असतील, तर या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्य सेवेवर होतो आणि अप्रत्यक्षपणे रुग्णसेवेवरही होऊ शकतो.
0: बरोबर.
1: सो म्हणूनच डॉक्टरांचे आरोग्य म्हणजेच समाजाचे आरोग्य आपण म्हणू शकतो, कारण निरोगी डॉक्टर म्हणजे निरोगी समाज. सो डॉक्टरांचं आरोग्य जपणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे, जर तुम्ही मानसिकदृष्ट्या जर चांगले असाल तर ती तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही समोरच्या व्यक्तीला देऊ शकता. समोरचा व्यक्ती तुमच्याशी संवाद साधतोय, जो पेशंट म्हणून येतो त्याला काही त्रास होत असतात, तो तुम्हाला त्रास सांगत असतो, जो संवाद तो साधत असतो त्याला तुम्ही पॉझिटिव्हली ऐकणं, त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देणं, जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही ते पूर्ण लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेट करून ऐकू शकता आणि त्याचप्रकारे तुम्ही त्यांना
0: रिस्पॉन्सही
1: देऊ शकता, तुम्हाला रिझल्ट लवकर भेटतात.
0: बरोबर. मग आता तसं बघायला गेलं तर ह्या पृथ्वी दलावर एकही असा माणूस नसेल की ज्याला टेन्शन नाहीये.
1: बरोबर.
0: मग डॉक्टर नाही असं होतं का की त्यांनाही ताणतणाव असतो का, आणि असेल तर ते कसं टॅकल करतात?
1: सगळ्यांनाच ताणतणाव असतो, त्याचप्रकारे डॉक्टरांनाही ताणतणाव असतो. आणि जर हा ताणतणाव जर तुम्ही बघितला तर युजली डॉक्टर म्हटलं तर एक प्रतिष्ठेचं पोझिशन अशी समजलं जातं, आणि पण त्या प्रतिष्ठेसोबत एक प्रचंड जबाबदारी देखील असते.
0: नक्कीच.
1: कामाचं शेड्यूल किंवा कामाचं टायमिंग, जास्त वेळ काम करणं, नाईट ड्युटी झाल्या किंवा अचानक इमर्जन्सी आली, आपत्कालीन परिस्थिती, सो पेशंटला मध्यरात्री वगैरे हेल्प करणं, त्यामुळे व्यवस्थित आराम नाही भेटणं.
0: बरोबर.
1: किंवा घरी काही फंक्शन असेल, काही घरी कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती दाखवू शकत नाही. जर काही पेशंट जर सिरियस असेल किंवा काही हॉस्पिटलमध्ये काही काम असेल, सो तशी तुम्हाला सुट्टी नसते, तुम्हाला सतत काम करत राहावं लागतं, तुम्हाला घरचे कार्यक्रम चुकवावे लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर समजा तुमचे घरचे जर तुमच्यावर रागवले तर अजून ताण वाढतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे एकंदरपणे तुम्ही तुमची दिवाळी म्हणा, तुमचा दसरा म्हणा किंवा ख्रिसमस, ईद, सगळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये साजरे करता, त्यामुळे तुम्हाला सुट्टी नसते. सो या सगळ्याचा परिणाम कुठेतरी हेल्थ वरती डॉक्टरांच्याही होत असतो. सो हा इन जनरल ताण डॉक्टरांवर असतोच असतो.
0: बरोबर. म्हणजे डॉक्टरांनाही ताण असतो पण त्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून ते आपली ड्युटी व्यवस्थित पार पाडत असतात.
1: बरोबर. बरोबर.
0: आजच्या काळामध्ये मॅडम डॉक्टरांसमोर कोणती प्रमुख आव्हानं आहेत?
1: आजकालच्या काळामध्ये जर म्हणाल तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, विकसित होत आहे. सो तुम्हाला जे अप टू डेट राहायला लागतं ते तुम्हाला राहावं लागतं. तुम्हाला सतत नवीन येणारे संशोधन, उपचार पद्धती, तंत्रज्ञान शिकत राहावं लागतं. सो आयुष्यभर तुम्ही शिकत राहणे ही डॉक्टरांच्या व्यवसायाची गरज आहे. आणि आजच्या काळात जर बघितलं लोकांची जीवनशैली बदललेली आहे, त्यामुळे आजार वाढलेले आहेत, असंख्या नवीन नवीन संसर्गजन्य रोग, वाढत्या मानसिक समस्या किंवा वृद्ध लोकांमध्ये असणारे आजार. सो या सगळ्यांची जबाबदारी ही असते. याशिवाय पेशंटचे, रुग्णांचे डॉक्टरांवरती असणारे होप्स किंवा त्यांच्या वाढत्या अपेक्षा, एवढ्याच कमी कालावधीमध्ये मला बरं वाटलं पाहिजे, मी पूर्णच बरा झालो पाहिजे, मला एका दिवसातच तुम्ही बरे करा, तसेच त्यांच्या घरच्यांची, नातेवाईकांची डॉक्टरांकडून असलेली अपेक्षा म्हणा. आणि आजकाल तुम्हालाही माहिती आहे, सोशल मीडियावर खूप काही येत आहे. सो सगळं वाचून ऐकून पूर्ण नॉलेज घेऊन रुग्ण आलेले असतात, त्यामुळे कितीही तुम्ही बरोबर करेक्ट अशी ट्रीटमेंट जरी रुग्णांना द्यायचं म्हटला तरी ती तुम्ही त्यांना पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगावी लागते की असं करावं लागणार आहे, असं करावं लागणार आहे. त्यांना पहिलं सॅटिस्फाय करावं लागतं, पेशंट्सना, त्यांच्या रिलेटिव्हजना, नंतर तुम्हाला ट्रीटमेंट. सो त्याच्यामध्ये बराच वेळ जातो, कारण ते हाफ नॉलेज घेऊन आलेले असतात. असं म्हटलं तरी काही हरकत नाही, ते तुम्हाला व्यवस्थित टॅकल करता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचा वेळ जातो. सो हे एक आव्हान आहेच आहे. तरी या सर्व आव्हानांवर मात करून स्वतःच्या ज्ञानावर, कौशल्याच्या जोरावर सगळे डॉक्टर्स कार्यरत आहेत, काम करत आहेत. आणि तुम्ही हेही ऐकलं असेल की ठराविक ठिकाणी हिंसाचार वगैरे झाले डॉक्टरांवरती. सो हाही एक चिंतेचा विषय आहेच, पण ह्या सगळ्या व्यतिरिक्तही डॉक्टर्स कार्यरत आहेत, आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत आहेत.
0: जसं तुम्ही म्हटलात आता सध्या की ताणतणावामध्ये जर फॅमिली इन्वॉल्व्ह असेल तर ताण आणखीन वाढतो, तर त्याप्रमाणेच डॉक्टरांच्या आरोग्याच्या जपणुकीमध्ये कुटुंबाची भूमिका ही किती महत्वाची आहे?
1: कुटुंबाची भूमिका म्हटलात तर तुम्ही सिंहाचा वाटा म्हटला तरी चालेल, कारण कुटुंबाची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. कारण कुटुंबाची भूमिका ही सगळ्याच व्यक्तींच्या आयुष्यातली इम्पॉर्टंट गोष्ट आहे, डॉक्टरांच्याही आली. सो कारण डॉक्टर दिवसभर रुग्णांच्या वेदना ऐकतात, ते गंभीर आजार बघतात, आपत्कालीन परिस्थिती हँडल करत असतात, अनेक जबाबदाऱ्यांना त्यांना सामोरं जावं लागतं, तणावपूर्ण सिच्युएशन्स येतात त्यांच्या समोर. कधी कधी रुग्ण दुखावला जातो, सो ते दुःखही असतं. सो या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा एखादा डॉक्टर घरी जातो आणि घरी गेल्यानंतर जर कुटुंबियांनी जर त्याच्या कामाचं स्वरूप समजून नाही घेतलं आणि त्याच्या भावना ऐकून घेणं, त्याला पुरेशी विश्रांती घ्यायला वेळ देणं, अशा जर गोष्टी घरच्या कुटुंबियांनी जर नाही केल्या, त्यांच्यासोबत जर जे क्वालिटी टाइम आपण म्हणतो, जो दर्जेदार वेळ जो घरच्यांनी त्यांना दिला पाहिजे, अर्थात ह्यांनीही दिला पाहिजे, पण बिकॉज ऑफ दे कामाचं त्यांच्या जे रुटीन आहे त्याच्यामुळे कधी कधी शक्य नाही होत. पण तरीही जेव्हा ह्या गोष्टींमध्ये समतोल साधला जातो आणि जेव्हा घरचे लोक डॉक्टरांना व्यवस्थित समजून घेतात आणि जेव्हा एखादं फंक्शन आहे घरामध्ये, कार्यक्रम आहे, आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहिल्यामुळे न रागावणे, त्यांच्या कामाचा आदर करणे आणि अभिमान बाळगणे, असं करून त्यांना जर समजून घेतलं तर त्यांचा डॉक्टरांचा मानसिक ताणतणाव जो आहे तो अर्थातच मला वाटतं 80% तरी कमी होत असणार. 80% तुम्ही त्यांना बरं करू शकता जर घरचा सपोर्ट असेल तर.
0: बरोबर. म्हणजे सामान्य माणसांसारखंच डॉक्टरांनाही ताणतणाव येतो किंवा त्यांनाही सांभाळावं लागतं, त्यांची मानसिक स्थिती बघावी लागते आणि त्याच्यामध्ये कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. कुटुंबानं सांभाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टी, त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती, तरच डॉक्टरांचा जो रोल ते बाहेर जाऊन निभावत असतात किंवा त्यांची जी ड्युटी असते ती व्यवस्थित पार पाडू शकतात.
1: बरोबर.
0: समाजाचाही यामध्ये काही रोल आहे का? म्हणजे समाजानं सुद्धा डॉक्टरांना कसा आधार द्यावा?

0: किंवा सामान्य नागरिक म्हणून डॉक्टरांना कसा आधार देऊ शकतात?
1: डॉक्टरांना आधार देणं म्हणजे केवळ त्यांचं कौतुक करणे नव्हे तर त्यांच्या कामाचा आदर करणे. लाईक रुग्णालयातील जे नियम असतात त्यांचं पालन करणे, डॉक्टरांशी नम्रपणे संवाद साधणे किंवा उपचार जे पण चालू आहेत त्याच्यावरती संयम ठेवणे, घाई न करणे आणि डॉक्टरांवर मेन म्हणजे विश्वास ठेवणे.
0: बरोबर.
1: सो हे जर सगळं सामान्य माणसांनी जर केलं तर त्याचा डॉक्टरांना खूप आधार भेटतो. आणि डॉक्टर ही माणूस आहे, प्रत्येक उपचाराचा परिणाम सारखाच होईल असं नसतं, त्यामुळे कोणतीही अडचण आली जे ट्रीटमेंटमध्ये तर त्याला शांतपणे चर्चा करून सोडवणं केव्हाही चांगलं. कारण जो मी मगाशी तुम्हाला बोलले डॉक्टरांवरील हिंसाचाराबद्दल, सो त्याच्याबद्दल अगर समाज ठामपणे त्याच्या विरोधात अगर समाज ठामपणे उभा राहिला तर सुरक्षित आणि सन्मानाचे वातावरण डॉक्टरांना भेटेल असं मला वाटतं.
0: नेहमी आम्ही सामान्य लोक म्हणत असतो मॅडम की डॉक्टरांनी आजारी पडू नये, तर डॉक्टर स्वतःच्या आरोग्यासाठी काय करू शकतात?
1: डॉक्टरही आजारी पडतात, पडू नये बरोबर आहे, पण डॉक्टरही आजारी पडतात आणि त्याच्यासाठी त्यांना काळजी घ्यावी लागते. पण म्हणतात ना कळतं पण वळत नाही, त्या प्रकारे काहीतरी होतं. जे तुमचं कामाचं शेड्यूल आहे, जे तुम्ही रात्रपाळी करता किंवा ड्युटी टायमिंग जर तुमचं जास्त असेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तुम्ही जे पेशंट्सना सांगता की नियमित व्यायाम केला पाहिजे, योगा करा, पाणी भरपूर प्या, वेळेवर पौष्टिक आहार घ्या, ह्याच सगळ्या गोष्टी डॉक्टरांनीही पाळल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठेतरी आजचा समाज थोडा मागे पडतोय असं मला वाटतं, डॉक्टर समाज. त्यामुळे थोडे हेल्थ इश्यूज डॉक्टरांनाही फेस करावे लागत आहेत आणि त्यामुळेच मला वाटतं ही थीम ह्या वर्षी ठेवली गेलेली आहे डॉक्टरांच्या हेल्थ बद्दलची.
0: बरोबर ना, म्हणजे डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याची तेवढीच काळजी घेतली पाहिजे.
1: बरोबर.
0: जेवढं की ते पेशंटना
1: सांगतात ते सगळ्या गोष्टी सांगतात पण स्वतः तितक्या गोष्टी सगळ्या करत नाही किंवा माहिती असून करायची इच्छा असून त्यांना वेळ मिळत नाही.
0: बरोबर.
1: पण स्वतःसाठी वेळ काढून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण जे आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सो प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आचरणात आणल्याच पाहिजेत, तरच तुम्ही निरोगी राहू शकता आणि एक चांगलं आयुष्य जगू शकता.
0: प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा या विषयाशी कसा संबंध आहे?
1: जसं मी आता बोलले तुम्हाला, नियमित व्यायाम करणे, पौष्टिक आहार घेणे, हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर अर्थातच तुमची तब्येत चांगली राहते, तुमची झोप चांगली झाली पाहिजे. तुमचं जर वर्किंग पॅटर्न जर तुम्ही जास्त वेळ काम करत असाल 14-15 तास तर तुम्हाला झोप पुरेशी नाही भेटत, त्यामुळे पुन्हा तुमचे आजार चालू होतात. सगळ्या गोष्टी एकमेकाशी अशा जोडलेल्या गेलेल्या असतात. जर सगळं व्यवस्थित असेल तर आपलंही जे शरीर रचना आहे ती व्यवस्थित चालते. पण जर एखाद्या गोष्टीमध्येही बिघाड झाला तरी त्याचे दुष्परिणाम दिसायला चालू होतात. जसं मी बोलले तुम्हाला मानसिकदृष्ट्या, जरी तुम्ही मानसिकदृष्ट्या आजारी असाल तरी त्याचे तुम्हाला परिणाम फिजिकली दिसायला तयार होतात. सिंपल एक्झाम्पल म्हटलं तरी तुम्ही घाबरलात, तर सिंपल आम्ही म्हणतो घाबरलो, पोटात गोळा आला किंवा पायामध्ये मला पाय हातपाय माझे कापायला चालू झाले. सो हा जो मेंटल जे म्हणतो आम्ही मानसिक, ते तुम्हाला ह्या सिंपल एक्झाम्पलवरून समजून येईल की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या स्ट्रेसमुळे तणावामुळे तुमच्या पूर्ण शरीरावर परिणाम करत असतात, त्यामुळे खूप सारे आजार तुम्हाला येऊ शकतात. सो या सगळ्या गोष्टींचं तुम्ही पालन केलं पाहिजे, तुम्ही नियमित पौष्टिक आहार घेतला पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे. हे जे रुग्णांना सांगितलं जातं हेच सगळं डॉक्टरांनी स्वतःसाठी केलं पाहिजे.
0: नक्कीच. आज आपण डॉक्टर्स डे बद्दल बोलतोय मॅडम, तर डॉक्टरांना सर्वात मोठा आनंद कशातून मिळतो?
1: डॉक्टरांना सर्वात मोठा आनंद हा त्यांचा रुग्ण बरा झाल्यानंतर भेटतो. जे त्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचं हसू किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव आहे हे बघितल्यानंतर त्यांना सगळ्यात जास्त आनंद भेटतो असं मला वाटतं.
0: मग यासोबत मॅडम डॉक्टरांना आपण धन्यवाद कसं म्हणू शकतो?
1: तुम्ही डॉक्टरांना धन्यवाद म्हणण्यासाठी धन्यवाद तर तुम्ही असं म्हणू शकता, पण त्याच्यासोबत त्यांनी ज्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या, त्यांनी काही काही सांगितलेल्या असतात गोष्टी, त्या गोष्टींचं तुम्ही पालन करणे किंवा औषध वेळेवर घेणे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, हे जर तुम्ही सगळं केलं तर ऑब्व्हियसली तुम्ही डॉक्टरांना एका प्रकारे धन्यवादच म्हणत असता. फक्त धन्यवाद बोलणं तर ठीक आहे, त्याच्यासोबत तुम्ही स्वतःची काळजी जर घेतलीत तर एकंदरपणे हा खूप मोठा धन्यवाद डॉक्टरांना भेटतो.
0: हो ना. मग प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी कोणता संकल्प करावा?
1: प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी संतुलित आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, पुरेशी झोप घ्यावी. आणि स्वतःच्या, प्रत्येक माणसाला हा आयुष्यामध्ये थोडा ना थोडा ताण असतोच, पण त्या ताणाचं कसं व्यवस्थापन करता, तुम्ही कसं ते हँडल करता हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही वेळोवेळी तुमच्या, जे आम्ही आरोग्याची तपासणी म्हणतो, ती किती नियमित तुम्ही करून घेता, कसे तुम्ही डेंटल चेकअप म्हणा, दातांची काळजी, स्वच्छता राखणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. सो जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, करायचा जर तुम्ही संकल्प केलात, तर अर्थातच तुम्ही, तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्ही निरोगी राहाल.
0: या डॉक्टर दिनानिमित्त आपण श्रोत्यांना कोणता संदेश देऊ?
1: आज डॉक्टर्स डे निमित्त आपण डॉक्टरांचे आभार मानतो. सो पण याहून महत्वाचे म्हणजे आपण त्यांच्या मानवी भावनांचा आदर करूया. आणि डॉक्टर हे समाजासाठी समर्पितपणे काम करत असतात. सो त्यांच्या सेवेला मान देऊया, त्यांच्याशी आदराने वागूया आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा समाज घडवूया. सो कारण जे इतरांचे आरोग्य जपतात, त्यांचे आरोग्य जपणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सो हाच संदेश मी आज या डॉक्टर्स डे निमित्त श्रोत्यांना देऊ इच्छिते.
0: थँक्यू सो मच मॅडम, आज जो डॉक्टर्स डे आहे त्यानिमित्त बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल
1: धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर सुप्रिया जाधव आपल्यासोबत होत्या, ज्या केली होमिओपॅथी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बसवंतकुडची येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आपण ऐकलं. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. केली फार्मा औषधी ज्ञान हा एक विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय, ज्यामध्ये आज आपण तंबाखू मुक्तीबद्दल ऐकणार आहोत. ही माहिती आपल्याला देत आहेत विवेक पाटील, जे केली कॉलेज ऑफ फार्मसी, डिपार्टमेंट ऑफ फार्मसी प्रॅक्टिस येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
1: नमस्कार, माझे नाव विवेक पाटील, असिस्टंट प्रोफेसर केली कॉलेज ऑफ फार्मसी, डिपार्टमेंट ऑफ फार्मसी प्रॅक्टिस, बेळगावी. तर आज आपण बोलणार आहोत तंबाखू मुक्तीबद्दल. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया तंबाखूचा परिचय आणि पार्श्वभूमीबद्दल. तर तंबाखू सेवनामुळे होणारे मृत्यू हे जगाच्या सार्वजनिक आरोग्याबाबत असलेल्या सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक आहे. तर तंबाखू सेवनावर प्रतिबंध घातला असता अकाली मृत्यू व अनेक आजार यावर नियंत्रण मिळवता येईल. जगभरात दरवर्षी तंबाखू सेवनामुळे 8 दशलक्षपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. त्यातील 7 दशलक्ष मृत्यू तंबाखूच्या प्रत्यक्ष वापरामुळे, तर 1.2 दशलक्ष मृत्यू तंबाखूच्या अप्रत्यक्ष वापरामुळे, म्हणजेच दुसऱ्याच्या धूम्रपानाच्या धुराच्या संपर्कात आल्याने होतो. अंदाजे 1.1 अब्ज असे आणि 1/3 प्रौढ लोकसंख्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे तंबाखूचे सेवन करते. तर जगातले 1.1 अब्ज धूम्रपान करत्यांपैकी 80% लोक अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशातील आहेत, जिथे तंबाखू संबंधित आजार व मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तर जगातील आरोग्य संघटना जसे की WHO अनुसार, जर आपण संबंधित व्यक्तींना तंबाखू सोडण्यासाठी सहाय्य केले नाही, तर आपण तंबाखू आणि त्यासंबंधी मृत्यू कमी करण्याचे जागतिक लक्ष पूर्ण करू शकणार नाही. धूम्रपान करणाऱ्यांपैकी ज्यांना तंबाखूचे ठोके ठाऊक आहेत, असे जास्तीत जास्त व्यक्ती तंबाखू सोडण्यास इच्छुक असतात. समुपदेशन आणि औषधोपचारांनी तंबाखू सेवनकर्त्यांची तंबाखू सोडण्याची संभाव्यताही दुपटीने वाढू शकते. तर आता आपण जाणून घेऊया तंबाखूवरील अवलंबित्व समजून घेऊया. तंबाखू सेवन ही गुंतागुंतीची एक क्लिष्ट संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय आजारांच्या वर्गीकरणानुसार, जसे की इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज ICD-10, तंबाखूचे सेवन हा एक आजार म्हणून मानला आहे. तंबाखूच्या व्यसनाची व्याख्या पुढीलप्रमाणे आपण करू शकतो, जसे की वारंवार तंबाखू वापरणे बौद्धिक मानसिक परिवर्तनात निर्माण झालेल्या बाबींचा संग्रह, ज्यात तंबाखू वापराची तीव्र इच्छा निर्माण होणे, तंबाखू वापरावर नियंत्रण करण्यास अक्षम असणे, घातक परिणामांतरही तंबाखू वापरात सातत्य, इतर कर्तव्य किंवा कार्य आणि जबाबदाऱ्यापेक्षा तंबाखू वापराला प्राधान्य, तंबाखूची वाढीव सहन क्षमता व तंबाखू सोडताना होणारा शारीरिक त्रास. निकोटीन हे आपल्या सर्वांना माहीत आहे की जे काही तंबाखू किंवा धूम्रपान जे कोणी कंझ्युम करते किंवा वापरते, तर जे रिस्पॉन्सिबल फॅक्टर किंवा आपण म्हणतो की जे आपल्याला त्रास करणारा फॅक्टर आहे तो निकोटीन आहे, ज्यामुळे आज कित्येक काय म्हणतात आपण रोग, वेगवेगळ्या डिसऑर्डर्सची शक्यता असते. तर तोंडाच्या आतील भागात आणि त्वचेत सहजरित्या शोषले जाते. निकोटीनवरील अवलंबन हे चिडचिडेपणा, राग, अधीरता, एकाग्रतेत अडथळा यासारखी मज्जासंस्थेची संबंधित लक्षणे निर्माण करतात. निकोटीनची तल्लफ ही सोडलेली धूम्रपान पुन्हा सुरू करण्यात मोठी भूमिका बजावते. तर तंबाखूची तल्लफ किंवा तंबाखू सोडल्यानंतर होणाऱ्या त्रासाचे नियोजन आपण कसे करू शकतो ते आपण पाहूया आता. तर अतिशय प्रामाणिक व मनापासून केलेला निर्धारसुद्धा तंबाखूच्या तीव्र तल्लाफीला क्षणार्धात निष्फळ ठरवू शकतो. तंबाखू सेवनकर्त्याला तंबाखूच्या तल्लाफीसोबत लढा देण्यासाठी काही आपण उपाय सुचवणार आहोत, जसे की पाणी किंवा फळांचा रस पिणे. ज्या ज्यावेळी तुम्हाला धूम्रपान किंवा तंबाखू खाण्याची इच्छा होत असेल त्यावेळी तुम्ही पाणी किंवा फळांचा रस पिऊ शकता. खोबरे, वेलची, बडीशेप, धनाडाळ, शेंगदाणे इत्यादी सारखे पदार्थ तुम्ही चवून खाऊ शकता. स्वतःला आवडेल अशा कार्यात स्वतःला गुंतवून ठेवू शकता. तंबाखूपासून लक्ष विचलित करण्यासाठी TV बघणे, वाचन, लहान मुलांशी खेळणे, धावायला जाणे, खेळणे इत्यादी क्रिया आपण करू शकतो. ज्या ज्यावेळी आपल्याला धूम्रपान किंवा तंबाखू खाण्याची अति इच्छा होत असेल तर त्यावेळी आपण दीर्घ श्वास घ्यावा, योग प्राणायाम किंवा ध्यान करावे. जेव्हा जेव्हा तंबाखूचा वापर टाळता येईल त्या त्यावेळी आपण टाळावे किंवा स्वतःचे अभिनंदन करावे. तंबाखूमुक्त राहिलेल्या दिवसांची दिनदर्शिकावर नोंद करणे, ज्यामुळे आपल्याला बरे वाटेल की आपण इतके इतके दिवस आपण तंबाखूला हात लावलो नाही किंवा आपण धूम्रपान केले नाही. ज्या आठवड्यात तंबाखूपासून दूर राहण्यास यश मिळेल तो कुटुंबासोबत आपण साजरे करू शकतो. तंबाखू सोडल्यानंतर झालेल्या शारीरिक फायद्यांवर आपण विचार करू शकतो. प्रत्येक सकाळी चांगल्या सवयी बाळगण्याचा आपण निर्धार करू शकतो. तंबाखू सोडल्यामुळे वाचलेल्या पैशाचा हिशोब आपण लावू शकतो. त्या सत्कार्यात आपण तेच पैसे आपण लावू शकतो. तर याचा निष्कर्ष असा की तंबाखूचे सेवन हा जागतिक सार्वजनिक आरोग्याचा एक गंभीर प्रश्न आहे. तसेच जागतिक स्तरावर टाळता येणाऱ्या मृत्यू आणि आजारांचे मोठे कारण आहे तंबाखू वापराचे प्रमाण. आणि ते कमी करण्यासाठी तंबाखू नियंत्रण उपाय योजनांचे अंमलबजावणी आपण काटेकोरपणे पाळले पाहिजे, ज्यामुळे तंबाखूमुळे होणार
0: और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज़.

0: बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नवा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
1: KLE Pharmacy College Ubalgavi 2016-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ ಬಸವನಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಗೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಬಿ ಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್ ಮತ್ತು PhD ಸೇರಿದಂತೆ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು, 100 ಹೆಚ್ಚು ವರ್ಷಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅನುಭವ, ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3,000 ಹೆಚ್ಚು ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಲಿಷ್ಠ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಗೂ ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೊಸ ಆವರಣ, ಔಟ್ಕಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಎಜುಕೇಶನ್, ಫಲಿತಾಂಶ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ, ಅಡ್ವಾನ್ಸ್ಡ್ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಎಕೋಸಿಸ್ಟಮ್, ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದ ಗ್ರಂಥಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ, ಪ್ರಾಯೋಗಿಕ ತರಬೇತಿ ಸೌಲಭ್ಯ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, ನ್ಯಾಕ್ A+ ಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು NIRF ಶ್ರೇಯಾಂಕ ಹೊಂದಿರುವ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312471399, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9740639702, ವೆಬ್ಸೈಟ್ www.kleefarm.edu.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर

माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वीपर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुर्ची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे, बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये, 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

नमस्कार मंडळी, वेणुध्वनी 90.4 FM चॅनल केएलई कनसूच्या माध्यमातून आजच्या डॉक्टर्स डेच्या दिनी तुम्हा सर्वांना मी किशोर काकडे, अध्यक्ष काकडे फाउंडेशन आणि उपाध्यक्ष बुक लवर्स क्लब लोकमान्य ग्रंथालय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर बिधन चंद्र रॉय या डॉक्टरांच्या अतुलनीय कामगिरींची आठवण म्हणून आजचा हा दिवस आपल्या भारतात डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. नुकतंच जगावर एक भलमोठं संकट येऊन गेलं, आपण ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे, कोविड किंवा कोरोनाचं संकट. या संकटाच्या वेळी डॉक्टर्सनी आणि आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्या अनेकांनी जे काम केले, ज्या अनेक लाख लोकांचे जीव वाचवले, ते आपण डोळ्यांनी पाहिलेले आहेत. आणि म्हणून आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता म्हणून, त्यांची आठवण म्हणून डॉक्टर्स डेच्या दिनी आपण त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्याला निसर्गानी देवानी एक छान शरीर दिलेलं आहे आणि हे शरीर म्हणजे एक यंत्रच आहे आणि हे यंत्र सुद्धा अधूनमधून बंद पडत असतं, आजारी पडत असतं. तेव्हा कन्नडमध्ये म्हणतात त्याप्रमाणे, संकट बंदरे व्यंकट रमणा. तेव्हा शरीराला काहीतरी झालं की आपण डॉक्टरांच्याकडे पळत जातो, धावत जातो आणि डॉक्टर सुद्धा आपल्याला योग्य उपचार देतात, औषधं देतात, आपण बरे होतो आणि ठणठणीत होऊन पुन्हा कामाला लागतो. अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व कर्मचारी आठवण म्हणून आणि त्यांच्या चांगल्या कार्यासाठी म्हणून डॉक्टर्स डेच्या दिनी आपण त्यांची आठवण केली पाहिजे. वैद्य नारायणो गुरु असंही म्हणतात, तेव्हा वैद्य, डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्यासाठी आज आपण शुभेच्छा देऊयात आणि त्यांचे उपकार मनापासून मानूयात. खूप खूप धन्यवाद.

0: केली वेणुधोनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्युनिन आहात. आणि लालन प्रभू ज्या एक माजी नगरसेविका आहेत त्या डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांच्या बद्दलचं त्या आपलं मत व्यक्त करतात.
1: डॉक्टर्स दिनाच्या सर्व डॉक्टर्सना खूप खूप शुभेच्छा. तुमचं खरं तर खूप कौतुक आहे, कारण रुग्णांना बरं करण्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न करत असता. त्यांना योग्य उपचार मिळावेत, त्यांना योग्य औषधं मिळावीत, आणि त्यांचा जो काही आजार आहे तो त्यातून ते मुक्त व्हावेत ह्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत असता ते खूप कौतुकास्पद असतं. फक्त डॉक्टर झाल्यावर नाही तर डॉक्टरचं शिक्षण घेणंसुद्धा किती कठीण आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे तुमच्या ह्या सगळ्या कष्टाचे आणि सगळ्या कामाचं मला खूप खूप कौतुक आहे. आणि असेच कार्यरत राहून भारतातल्या सगळ्या रुग्णांना रोगमुक्त करा, आणि तुमचंही सगळं जीवन आनंदाचं हो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी. ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगावी. KCET कोड E036. मोर देन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26. स्टुडंट सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम. द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स. वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड वायफाय एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल. UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.
3: ರೈತ ಬಾಂಧವರ ಗಮನಕ್ಕೆ ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದ ಕುರಿತು ಸಲಹೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂಗಾರು ಹಂಗಾಮಿನ ಸಿದ್ಧತೆ ಭರದಿಂದ ಸಾಗಿದೆ. ರೈತರು ಮುಂಗಾರು ಬಿತ್ತನೆಗೆ ಬೇಕಾದ ಬೀಜ ಗೊಬ್ಬರಗಳ ಸಂಗ್ರಹಣೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವರು. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡುವುದು ಕಡ್ಡಾಯ. ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸಾಕಷ್ಟು, ಅಂದರೆ 75-100 mm ಮಳೆಯಾಗಿರಬೇಕು. 6 inches ಮಣ್ಣು ಹಸಿಯಾಗಿರಬೇಕು. ಮಣ್ಣಿನ ಉಷ್ಣಾಂಶ ಕಡಿಮೆಯಾಗಿರಬೇಕು. ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರಬೇಕು, ಅಂದರೆ ತಂಪಾದ ವಾತಾವರಣವಾಗಿರಬೇಕು. ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಸೋಯಾ ಅವರೆ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ಮೇಲಿನ ಎಲ್ಲಾ ಅಂಶಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿ ಬಿತ್ತನೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಿರಿ. ರೈತರು ಅವಸರ ಪಡದೆ ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಪೂರಕ ಅಂಶಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿ ಬಿತ್ತನೆ ಕೈಗೊಳ್ಳಲು ರೈತ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ಕೋರಿದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ರೈತ ಸಂಪರ್ಕ ಕೇಂದ್ರ ಅಥವಾ ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರ ಕಚೇರಿಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಂಟಿ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಶ್ರೀ HD ಕೋಳೇಕರ್ ಅವರು ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರುತ್ತಾರೆ.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपल्या नवीन रसिक श्रोत्यांसाठी माझी ओळख आहे. मी शैला विनोद मत्तिगो, निवृत्त शिक्षिका, महिला विद्यालय बेळगाव. श्रोते हो, आज डॉक्टर्स डे. आपला देश हा संस्कृती प्रधान देश आहे, मात्र ही संस्कृती आणि संस्काराबरोबर तो आरोग्य प्रधानही आहे. म्हणूनच आरोग्यम धनसंपदा असे म्हटले आहे. हे प्रधानत्व सिद्ध करण्यासाठी आपले पाठीराखे आहेत डॉक्टर्स. आज त्यांच्याबद्दल धन्यवाद बाळगून त्यांची भूमिका कशी श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा दिवस. रसिक श्रोते हो, एक काळ होता आजीचा बटवा. या बटव्यातूनच आपण आरोग्यासारख्या संपदेचे संरक्षण करू शकत होतो. अशा अनेक आज्या, ग्रँड मदर प्रत्येक घरकुलात एक ब्रँड म्हणून कर्तव्य लक्ष असत. मात्र हा होता आयुर्वेदाचा काळ. दुःखद घटना त्या काळीही घडत ज्याच्यासाठी बटवा उपयुक्त असूनही सहनशीलता, वेदना आणि रोगी बऱ्या होण्याचा काळ आणि अपरिहार्य कारणामुळे मृत्यू सामोरे जाणे याबाबत मानसिकता बदलू लागली. रसिक हो, रणभूमी घ्या, प्रसूती काळ घ्या किंवा असहाय्य संसर्गजन्य घ्या, अपघातग्रस्तता घ्या, रक्तप्रवाह बंद करणे किंवा रक्तदान करणे, रक्ताचे गट पाडणे, त्याची गटवारी करून रोग्यास पुन्हा जीवनाचा आरसा दाखवणे, हे सर्व त्या त्या प्रसंगाने समोर उभं केलेलं आव्हान, चॅलेंजर्स वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र घडामोडी घडण्यास कारणीभूत ठरले. आणि या विज्ञान क्षेत्रातून डॉक्टरांचा जन्म झाला. वैद्य सुश्रुत, चरक तसेच आयुर्वेदाचार्य तसेच डॉक्टर राऊत, डॉक्टर आनंदीबाई जोशी, डॉक्टर हॉवर्ड टक्कर यांचे प्रतिनिधित्व करणारे आपल्या देशातील सर्व डॉक्टर्स म्हणजे आपल्या भारताचा एक ज्वलंत अभिमान आहे. विद्यार्थी पहिलीपासून शरीर विज्ञान शिकतो आणि त्या शरीराची उत्सुकता त्याला डॉक्टर होण्यास प्रथम प्रवृत्त करते. याशिवाय ज्याच्याकडे समाजसेवेचे भान जन्मताच असते किंवा ज्याच्या घरात डॉक्टरी क्षेत्रातले वातावरण असते ते बहुधा डॉक्टर झालेले आपण पाहतोही. सैनिक देशासाठी लढतो तर डॉक्टर सैनिकांसाठी आणि सामान्यासाठी आपल्या वैद्यकीय ज्ञानाची पराकाष्ठा करत असतो. रसिक श्रोते हो, या नव्या जगात डॉक्टरांची भूमिका अतिशय सतर्कतेची झालेली आहे. माणसं घरात कमी आणि दवाखान्यात जास्त आहेत. आता दिवसागणित आधार जन्माला येत आहे. डॉक्टरांना पण ते एक आव्हानच आहे. डॉक्टरांनी दिलेले एक औषध बरोबर एका दुखऱ्या भागाकडे जाऊन वेदना कशी थांबते हा आपल्यासारख्या सामान्यांना प्रश्न पडतो. किंवा माझ्या शरीरातील सर्व रचना डॉक्टरांच्या डोळ्यासमोर ही कल्पनाच किती कुतूहलजन्य आहे. म्हणूनच डॉक्टरांना देव माणूस म्हटले आहे. काळाच्या दोरखंडातून आपणास बाहेर काढून जीवदान देतो. 24 तास सज्ज असणाऱ्या या डॉक्टरांना मेडिकल क्षेत्रातील 1-8 वर्षाच्या ज्ञानसंपदेतून देव माणूस, देवदूत, जीवदाता याहीपेक्षा अनेक उच्च पदव्या त्यास त्यांच्या कार्यप्रणालीतून मानव डॉक्टरांना देत असतो. समाजातील अतिशय महत्वाचे स्थान भूषविणाऱ्या डॉक्टरांच्या प्रती आदर सन्मान करण्याचा आजचा दिवस. श्रोते हो, अवयवदान करून इतरास जीवदान देण्याचा जीवन मंत्र सांगणारे, देहदानाचा सदुपयोग सांगणारे, नेत्रदानाने दुसऱ्यास दृष्टी देण्यास सत्प्रवृत्त करणारे, जळून गेलेल्या त्वचेला पुन्हा पुनर्जीवित करणारे किती आणि कितीतरी बाबतीत या शरीर अवयवांना मरणानंतरही सक्रिय ठेवणारे हे डॉक्टर म्हणजे मानवी जीवनाला मिळालेले एक वरदानच आहे. समाजसेवेला चालना देणारे, जीवनाचा खरा अर्थ सामान्य माणसापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर त्या त्या राज्याचा, गावाचा, गल्लीचा,

तज्ञ, डॉक्टर किंवा आता आपले जैन मेडिकल कॉलेज, त्याला संलग्न असणारे KLE हॉस्पिटल, हे सर्व आपल्या बेळगावची शान आहे. कोणताही असाध्य रोग बरा करण्याचे सामर्थ्य या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना जातेच. शिवाय अध्यापनातून असे एकापेक्षा एक तज्ज्ञ तयार होत आहेत आणि झालेही आहेत. अनेक राज्यात आपल्या डॉक्टरी ज्ञानातून बेळगावचे नाव गौरवास्पद होत आहे. डॉक्टरांचा जन्म होतो आहे आणि सामान्यांना जीवदान मिळत आहे. सरकारी दवाखाना किंवा खाजगी दवाखाने यांची सुप्रसिद्धी आपल्याला देवदूतांच्यामुळे झाली असे आपण ऐकतो तेव्हा अभिमानाने मान उंचावते. आपल्या कर्तृत्वाने गावाचे हॉस्पिटलचे नाव सुप्रसिद्ध करणाऱ्या या देशाच्या सेवक सैनिकांना हार्दिक शुभेच्छा तर आपण देणारच आहोत, पण त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची प्रेरणा अशीच झळकत राहो ही मनापासून सदिच्छा. या निमित्ताने श्रोते हो, तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष भेटून त्यांचा सन्मान करा. प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी दिलेल्या सूचना, औषधं यांचे नियमन सतर्कपणे चालू ठेवले तर हा डॉक्टर्स डे खऱ्या अर्थाने साजरा झाला असे म्हणता येईल. त्यामुळे सजग राहा, सतर्क राहा, सुखरूप राहा. आपल्या डॉक्टरांना आपल्या प्रकृतीची नोंद वेळोवेळी देत चला, जेणेकरून या देव माणसास आपल्याला सहज जीवदान देता येईल. चला तर मग हा डॉक्टर्स डे आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन साजरी करूया आणि डॉक्टरांचा यशाभिमान वाढवूया. पुन्हा एकदा वेणुध्वनी टीमचे धन्यवाद मानते, जेणेकरून या देवदूतांना समाजासमोर आणले. म्हणूनच त्यांचा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यासाठी स्वस्थ रहा, सावध रहा, डॉक्टरांच्या पंखाखाली सुखरूप रहा. पुन्हा एकदा डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.

नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर मनीषा नेसरकर, मराठी विभाग प्रमुख, राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगावी. आज 1 जुलै डॉक्टर्स डे या निमित्तानं मला एक 2 गोष्टी तुमच्याशी बोलाव्याशा वाटतात. आपण ज्यावेळी एखादा दिवस साजरा करतो ना, त्यावेळी तो दिवस केवळ संबंधित गोष्टींचा किंवा व्यक्तींचा गौरव करण्याचा नसावा, तर आत्मचिंतनाचा, त्या विषयाच्या सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजू तपासण्याचा आणि कृतीचा असावा असं मला वाटतं. जेणेकरून त्या दिनाच्या निमित्तानं त्या विशिष्ट क्षेत्रात सकारात्मक भर पडेल आणि सुदृढ समाज, पर्यायानं देश बांधणीमध्ये सर्वांचं योगदान असेल. डॉक्टर हे ईश्वराचं दुसरं रूप असतं, नव्हे असावंच. ईश्वर जन्माला घालतो आणि डॉक्टर बऱ्याचदा तो जन्म सावरतो. माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा तर, माझ्या वडिलांना, माझ्या मुलाला आणि मला स्वतःला अक्षरशः धावून येऊन डॉक्टरांनी जीवनदान दिलं आहे. बऱ्याचदा डॉक्टरी व्यवसायाचं बाजारीकरण झालं आहे अशी चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसते. त्यात काही अंशी तथ्यही आहेच, कारण आपल्याला असेही अनुभव आलेले असतातच. मीही बऱ्याचदा अशा गोष्टींची शिकार झालेली आहे. कोरोनाच्या काळात तर हा अनुभव अनेकांना आला. डॉक्टर कसाई झाले आहेत अशी वाक्य सर्रास त्या काळात ऐकू येत होती. पण काही डॉक्टरांच्या या अमानुष कृतीमुळं आपण अशी विधानं सरसकट सर्व डॉक्टरांना लावू शकत नाही, कारण कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देवदूतासारखं कार्य केलेली उदाहरणंही आहेतच. शिवाय डॉक्टर अभयभंग आणि राणी भंग हे आणि यासारखे अनेक डॉक्टर आहेत ज्यांनी आपला व्यवसाय हा व्यवसाय न मानता सेवा म्हणून स्वीकारला आहे. अशा डॉक्टरांमुळेच गोरगरीब लोक उपचार करून घेण्याचं धाडस करू शकतात. खरं तर डॉक्टरी पेशा हा केवळ यांत्रिकपणे शरीरावर औषधोपचार करण्याचा पेशा नाहीच आहे, तर डॉक्टर हा जात धर्म, शिक्षित अशिक्षित, गरीब श्रीमंत हे सगळे भेद विसरून पेशंटसाठी मित्र समुपदेशक असणं गरजेचं आहे. त्याच्या प्रेमळ बोलण्यानंच निम्मा आजार कमी झाला पाहिजे आणि पूर्ण आजार बरा होऊन सुदृढ जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी पेशंटला ऊर्जा मिळाली पाहिजे असं मला वाटतं. तर या डॉक्टर डेच्या निमित्तानं सर्व डॉक्टर मंडळींना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजी.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त एक विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय, ज्यामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुप्रिया जाधव, ज्या KLE होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बसवनकुर्ची येथे असोसिएट प्रोफेसर आहेत, त्यांना आपण ऐकणार आहोत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद, मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी KLE वेणुधोनीची आभारी आहे.
0: आज आपण डॉक्टर्स डे बद्दल बोलणार आहोत, तर सर्वात आधी डॉक्टर्स डे हा का साजरा केला जातो तेच विचारेन.
1: राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा दिवस समाजाच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या सर्व डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. सो एकंदरपणे इकडे डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला जातो, त्यांचा सन्मान केला जातो. भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी हा डॉक्टर्स डे सेलिब्रेट केला जातो आणि हा दिवस डॉक्टर BC रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. कारण BC रॉय यांनी भारताच्या आधुनिक आरोग्य व्यवस्थेच्या विकासात अत्यंत मोलाचं योगदान केलेलं आहे. आणि ते केवळ एक डॉक्टर नसून ते एक कुशल डॉक्टर तर होतेच, पण त्यासोबत ते एक दूरदृष्टी असलेले समाजसेवकही होते, प्रशासकही होते. त्यांनी समाज संवेदनशील समाजसेवक म्हणून देशाची सेवा देखील केलेली आहे. सो त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आणि डॉक्टर BC रॉय यांचं मेन आदर्श होता सर्विस अबाव सेल्फ, म्हणजे सेवा हीच सर्वोच्च. सो ह्या त्यांच्या आदर्शाला अभिवादन आणि देशभरातील सर्व डॉक्टरांच्या निस्वार्थ समर्पित आणि मानवतावादी सेवेचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो. सो मी तुम्हाला इकडे सांगू इच्छिते की यावर्षीची डॉक्टर्स डे ची थीम आहे बिहाइंड द मास्क हू हील्स द हिलर, म्हणजेच मुखवट्यामागील माणूस उपचार करणाऱ्यांची काळजी कोण घेणार.
0: बरोबर, प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी जे वेगवेगळे डेज आपण साजरे करतो त्यांची वेगवेगळी थीम असते आणि तशीच यावर्षीची ही डॉक्टर्स डे बद्दलची थीम तुम्ही सांगितलीत.
1: बरोबर,
0: तर तुमच्या मते आरोग्य म्हणजे नेमकं काय?
1: आरोग्य म्हणजे फक्त आजारी नसणे किंवा मला रोग नाही आहे असं म्हणणे असं होत नाही. आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा व्याधी नसणे नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे निरोगी असण्याची अवस्था म्हणजे आरोग्य. सो निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक मन, तसेच समाजाशी सुसंवाद साधणे, याच्यामध्ये जो समतोल आपण म्हणतो तो समतोल जर साधला गेला तर त्यालाच खऱ्या अर्थाने आरोग्य असे म्हटले जाते. फक्त आजार मला नाही आहे, मला ताप नाही आहे म्हणजे मी निरोगी आहे किंवा मी माझं आरोग्य चांगलं आहे असं होत नाही.
0: अच्छा,
1: तुम्ही मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्याही समतोल साधला गेला पाहिजे आणि तुम्ही

0: तिन्ही फेजमध्ये जर तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही निरोगी आहे, तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हटलं जातं. आणि हे जागतिक आरोग्य संघटनेनुसारही असंच सांगितलं गेलेलं आहे, म्हणजेच WHO नुसारही असंच सांगितलं आहे. सो मानसिक आरोग्य म्हणजे तुमची मनाची अवस्था कशी आहे, तुम्ही तुमचे भावना कशा आहेत, तुमचे विचार कसे आहेत, तुम्हाला काही ताणतणाव आहे का, आणि या सगळ्यामध्ये तुम्ही कसा समतोल साधताय, तुमचे नातेसंबंध तुम्ही कसे जपताय, तुमच्या दैनंदिन जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या तुम्ही किती प्रभावीपणे पार पाडताय, हे सगळं तुमच्या मानसिक आरोग्यामध्ये गणलं जाते. तसेच तुम्ही जर मानसिकदृष्ट्या निरोगी असाल तर तुम्ही आनंदी असता, तुम्ही स्वतः आनंदी असाल तर ती पॉझिटिव्ह एनर्जी जी म्हणतो आम्ही, ती सकारात्मक ऊर्जा ती तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. तसेच शारीरिक म्हणजे फिजिकल वेलबिईंग ज्याला आपण म्हणतो, ते फिजिकल वेलबिईंग म्हणजे आपले जे सर्व अवयव आहेत, आपल्या ज्या सगळ्या प्रणाली आहेत त्या जर सगळ्या योग्य प्रकारे कार्यरत असतील, आपण आपले दैनंदिन जे काम आहे ते दैनंदिन काम सगळे उत्साहाने करतोय, आपली दैनंदिन कामे करताना आपल्याला काही थकवा जाणवत नाही आहे, आपण व्यवस्थित खातोय, आपला आहार संतुलित आहे, आपण व्यवस्थित व्यायाम करतोय आणि आपली झोप पुरेशी आहे आणि आपण शक्यतो आजारांपासून दूर आहे, सो याला तुम्ही फिजिकल वेलबिईंग म्हणू शकता, म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि सामाजिक आरोग्य म्हणजे सोशल वेलबिईंग. सो ते म्हणजे तुमचं कुटुंब, मित्र, सहकारी आणि तुमच्या समाजातील इतर जे तुमच्या अवतीभोवती लोक आहेत त्यांच्याशी तुमचा सुसंवाद कसा आहे, ते तुम्ही कसं त्यांच्याशी वागताय आणि तुम्ही कसा समतोल साधताय तुमच्या कामामध्ये, तुमच्या घरच्या लोकांसोबत, जे तुमचं एकंदर समाजाशी जे वागणं आहे त्या सगळ्याशी जर तुम्ही बघितलं, जर व्यवस्थित समतोल साधला गेला तर तुम्ही निरोगी आहे, तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येतं.
1: बरोबर, म्हणजे आपण मानसिकदृष्ट्या ही व्यवस्थित असलं पाहिजे, शारीरिकदृष्ट्या तर असलंच पाहिजे, आणि समाजामध्ये सुद्धा आपला जो वावर आहे किंवा सामाजिक बांधिलकी जी आपल्याकडून व्हायला हवी तीही व्यवस्थित व्हायला पाहिजे. ह्या तिन्हींचा ज्यावेळी संगम होईल किंवा ते जेव्हा समतोल असेल तेव्हाच आपण स्वतःला निरोगी आहे असं समजू शकतो.
0: तुम्ही तुमच्या सामाजिक जबाबदाऱ्या कशा पार पाडताय, व्यवस्थित पाडताय की नाही, सो हा सगळा भाग तुमच्या आरोग्याचाच आहे.
1: बरोबर मॅडम, जसं आता पेशंट म्हणजे काही लोक आता आजारी पडतात, मग त्यांना जसं आरोग्याची काळजी घेणं महत्वाची आहे तसंच डॉक्टरांचं सुद्धा आरोग्य जपणं महत्वाचं आहे का?
0: हो, अर्थातच, कारण डॉक्टर ही एक माणूसच आहे फर्स्ट सांगायचं झालं तर, आणि जर डॉक्टर निरोगी असतील तर ते रुग्णांना सर्वोत्तम सेवा देऊ शकतील असं मला वाटतं. जर डॉक्टर स्वतः शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या जर थकलेले असतील, त्यांच्यावर जर काही ताण असेल, जर ते डिप्रेशनमध्ये असतील, तर या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्य सेवेवर होतो आणि अप्रत्यक्षपणे रुग्णसेवेवरही होऊ शकतो.
1: बरोबर.
0: सो म्हणूनच डॉक्टरांचे आरोग्य म्हणजेच समाजाचे आरोग्य आपण म्हणू शकतो, कारण निरोगी डॉक्टर म्हणजे निरोगी समाज. सो डॉक्टरांचं आरोग्य जपणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे, जर तुम्ही मानसिकदृष्ट्या जर चांगले असाल तर ती तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही समोरच्या व्यक्तीला देऊ शकता. समोरचा व्यक्ती तुमच्याशी संवाद साधतोय, जो पेशंट म्हणून येतो त्याला काही त्रास होत असतात, तो तुम्हाला त्रास सांगत असतो, जो संवाद तो साधत असतो त्याला तुम्ही पॉझिटिव्हली ऐकणं, त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देणं, जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही ते पूर्ण लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेट करून ऐकू शकता आणि त्याचप्रकारे तुम्ही त्यांना
1: रिस्पॉन्सही
0: देऊ शकता, तुम्हाला रिझल्ट लवकर भेटतात.
1: बरोबर. मग आता तसं बघायला गेलं तर ह्या पृथ्वी दलावर एकही असा माणूस नसेल की ज्याला टेन्शन नाहीये.
0: बरोबर.
1: मग डॉक्टर नाही असं होतं का की त्यांनाही ताणतणाव असतो का, आणि असेल तर ते कसं टॅकल करतात?
0: सगळ्यांनाच ताणतणाव असतो, त्याचप्रकारे डॉक्टरांनाही ताणतणाव असतो. आणि जर हा ताणतणाव जर तुम्ही बघितला तर युजली डॉक्टर म्हटलं तर एक प्रतिष्ठेचं पोझिशन अशी समजलं जातं, आणि पण त्या प्रतिष्ठेसोबत एक प्रचंड जबाबदारी देखील असते.
1: नक्कीच.
0: कामाचं शेड्यूल किंवा कामाचं टायमिंग, जास्त वेळ काम करणं, नाईट ड्युटी झाल्या किंवा अचानक इमर्जन्सी आली, आपत्कालीन परिस्थिती, सो पेशंटला मध्यरात्री वगैरे हेल्प करणं, त्यामुळे व्यवस्थित आराम नाही भेटणं.
1: बरोबर.
0: किंवा घरी काही फंक्शन असेल, काही घरी कार्यक्रम असेल, तर त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती दाखवू शकत नाही. जर काही पेशंट जर सिरियस असेल किंवा काही हॉस्पिटलमध्ये काही काम असेल, सो तशी तुम्हाला सुट्टी नसते, तुम्हाला सतत काम करत राहावं लागतं, तुम्हाला घरचे कार्यक्रम चुकवावे लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर समजा तुमचे घरचे जर तुमच्यावर रागवले तर अजून ताण वाढतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे एकंदरपणे तुम्ही तुमची दिवाळी म्हणा, तुमचा दसरा म्हणा किंवा ख्रिसमस, ईद, सगळे तुम्ही हॉस्पिटलमध्येच साजरे करता, त्यामुळे तुम्हाला सुट्टी नसते. सो या सगळ्याचा परिणाम कुठेतरी हेल्थ वरती डॉक्टरांच्याही होत असतो. सो हा इन जनरल ताण डॉक्टरांवर असतोच असतो.
1: बरोबर. म्हणजे डॉक्टरांनाही ताण असतो, पण त्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून ते आपली ड्युटी व्यवस्थित पार पाडत असतात.
0: बरोबर बरोबर.
1: आजच्या काळामध्ये मॅडम डॉक्टरांसमोर कोणती प्रमुख आव्हानं आहेत?
0: आजकालच्या काळामध्ये जर म्हणाल तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, विकसित होत आहे. सो तुम्हाला जे अप टू डेट राहायला लागतं ते तुम्हाला राहावं लागतं. तुम्हाला सतत नवीन येणारे संशोधन, उपचार पद्धती, तंत्रज्ञान शिकत राहावं लागतं. सो आयुष्यभर तुम्ही शिकत राहणे ही डॉक्टरांच्या व्यवसायाची गरज आहे. आणि आजच्या काळात जर बघितलं लोकांची जीवनशैली बदललेली आहे, त्यामुळे आजार वाढलेले आहेत, त्याचप्रकारे वाढती रुग्णसंख्या, नवीन नवीन संसर्गजन्य रोग, वाढत्या मानसिक समस्या किंवा वृद्ध लोकांमध्ये असणारे आजार, सो या सगळ्यांची जबाबदारी ही असते. याशिवाय पेशंटचे, रुग्णांचे डॉक्टरांवरती असणारे होप्स किंवा त्यांच्या वाढत्या अपेक्षा, एवढ्याच कमी कालावधीमध्ये मला बरं वाटलं पाहिजे, मी पूर्ण बरा झालो पाहिजे, मला एका दिवसातच तुम्ही बरे करा, तसेच त्यांच्या घरच्यांची, नातेवाईकांची डॉक्टरांकडून असलेली अपेक्षा म्हणा. आणि आजकाल तुम्हालाही माहिती आहे सोशल मीडियावर खूप काही येत आहे, सो सगळं वाचून ऐकून पूर्ण नॉलेज घेऊन रुग्ण आलेले असतात, त्यामुळे कितीही तुम्ही बरोबर करेक्ट अशी ट्रीटमेंट जरी रुग्णांना द्यायचं म्हटला तरी ती तुम्ही त्यांना पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगावी लागते की असं करावं लागणार आहे, असं करावं लागणार आहे. त्यांना पहिलं सॅटिस्फाय करावं लागतं पेशंट्सना, त्यांच्या रिलेटिव्हजना, नंतर तुम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागते. सो त्याच्यामध्ये बराच वेळ जातो, कारण ते हाफ नॉलेज घेऊन आलेले असतात, असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ते तुम्हाला व्यवस्थित टॅकल करता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचा वेळ जातो. सो हे एक आव्हान आहेच आहे. तरी या सर्व आव्हानांवर मात करून स्वतःच्या ज्ञानावर, कौशल्याच्या जोरावर सगळे डॉक्टर्स कार्यरत आहेत, काम करत आहेत. आणि तुम्ही हेही ऐकलं असेल की ठराविक ठिकाणी हिंसाचार वगैरे झाले डॉक्टरांवरती. सो हाही एक चिंतेचा विषय आहेच, पण ह्या सगळ्या व्यतिरिक्तही डॉक्टर्स कार्यरत आहेत, आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत आहेत.
1: जसं तुम्ही म्हटलात आता सध्या की ताणतणावामध्ये जर फॅमिली इन्वॉल्व्ह असेल तर ताण आणखीन वाढतो, तर त्याप्रमाणेच डॉक्टरांच्या आरोग्याच्या जपणुकीमध्ये कुटुंबाची भूमिका ही किती महत्वाची आहे?
0: कुटुंबाची भूमिका म्हटलात तर तुम्ही सिंहाचा वाटा म्हटला तरी चालेल, कारण कुटुंबाची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. कारण कुटुंबाची भूमिका ही सगळ्याच व्यक्तींच्या आयुष्यातली इम्पॉर्टंट गोष्ट आहे, डॉक्टरांच्याही आली. सो कारण डॉक्टर दिवसभर रुग्णांच्या वेदना ऐकतात, ते गंभीर आजार बघतात, आपत्कालीन परिस्थिती हँडल करत असतात, अनेक जबाबदाऱ्यांना त्यांना सामोरं जावं लागतं, तणावपूर्ण सिच्युएशन्स येतात त्यांच्या समोर, कधी कधी रुग्ण दुखावला जातो, सो ते दुःखही असतं. सो या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा एखादा डॉक्टर घरी जातो आणि घरी गेल्यानंतर जर कुटुंबियांनी जर त्याच्या कामाचं स्वरूप समजून नाही घेतलं आणि त्याच्या भावना ऐकून घेणं, त्याला पुरेशी विश्रांती घ्यायला वेळ देणं, अशा जर गोष्टी घरच्या कुटुंबियांनी जर नाही केल्या, त्यांच्यासोबत जर जे क्वालिटी टाइम आपण म्हणतो, जो दर्जेदार वेळ जो घरच्यांनी त्यांना दिला पाहिजे, अर्थात ह्यांनीही दिला पाहिजे, पण बिकॉज ऑफ द कामाचं त्यांच्या जे रुटीन आहे, त्याच्यामुळे कधी कधी शक्य नाही होत, पण तरीही जेव्हा ह्या गोष्टींमध्ये समतोल साधला जातो आणि जेव्हा घरचे लोक डॉक्टरांना व्यवस्थित समजून घेतात आणि जेव्हा एखादं फंक्शन आहे घरामध्ये, कार्यक्रम आहे, आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहिल्यामुळे न रागावणे, त्यांच्या कामाचा आदर करणे आणि अभिमान बाळगणे असं करून त्यांना जर समजून घेतलं तर त्यांचा डॉक्टरांचा मानसिक ताणतणाव जो आहे तो अर्थातच मला वाटतं 80% तरी कमी होत असणार. 80% तुम्ही त्यांना बरं करू शकता जर घरचा सपोर्ट असेल तर.
1: बरोबर. म्हणजे सामान्य माणसांसारखंच डॉक्टरांनाही ताणतणाव येतो किंवा त्यांनाही सांभाळावं लागतं, त्यांची मानसिक स्थिती बघावी लागते आणि त्याच्यामध्ये कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. कुटुंबानं सांभाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टी, त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती, तरच डॉक्टरांचा जो रोल ते बाहेर जाऊन निभावत असतात किंवा त्यांची जी ड्युटी असते ती व्यवस्थित पार पाडू शकतात.
0: बरोबर.
1: समाजाचाही यामध्ये काही रोल आहे का? म्हणजे समाजानं सुद्धा डॉक्टरांना कसा आधार द्यावा किंवा सामान्य नागरिक म्हणून डॉक्टरांना कसा आधार देऊ शकतात लोक?
0: डॉक्टरांना आधार देणं म्हणजे केवळ त्यांचं कौतुक करणे नव्हे तर त्यांच्या कामाचा आदर करणे. लाईक रुग्णालयातील जे नियम असतात त्यांचं पालन करणे, डॉक्टरांशी नम्रपणे संवाद साधणे, किंवा उपचार जे पण चालू आहेत त्याच्यावरती संयम ठेवणे, घाई न करणे, आणि डॉक्टरांवर मेन म्हणजे विश्वास ठेवणे.
1: बरोबर.
0: सो हे जर सगळं सामान्य माणसांनी जर केलं तर त्याचा डॉक्टरांना खूप आधार भेटतो. आणि डॉक्टर ही माणूस आहे, प्रत्येक उपचाराचा परिणाम सारखाच होईल असं नसतं, त्यामुळे कोणतीही अडचण आली जे ट्रीटमेंटमध्ये तर त्याला शांतपणे चर्चा करून सोडवणं केव्हाही चांगलं. कारण जो मी मगाशी तुम्हाला बोलले डॉक्टरांवरील हिंसाचाराबद्दल, सो त्याच्याबद्दल अगर समाज ठामपणे त्याच्या विरोधात अगर समाज ठामपणे उभा राहिला तर सुरक्षित आणि सन्मानाचे वातावरण डॉक्टरांना भेटेल असं मला वाटतं.
1: नेहमी आम्ही सामान्य लोक म्हणत असतो मॅडम की डॉक्टरांनी आजारी पडू नये, तर डॉक्टर स्वतःच्या आरोग्यासाठी काय करू शकतात?
0: डॉक्टर ही आजारी पडतात, पडू नये बरोबर आहे, पण डॉक्टर ही आजारी पडतात आणि त्याच्यासाठी त्यांना काळजी घ्यावी लागते. पण म्हणतात ना कळतं पण वळत नाही, त्या प्रकारे काहीतरी होतं. बिकॉज जे तुमचं कामाचं शेड्यूल आहे, जे तुम्ही रात्रपाळी करता किंवा ड्युटी टायमिंग जर तुमचं जास्त असेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तुम्ही जे पेशंट्सना सांगता की नियमित व्यायाम केला पाहिजे, योगा करा, पाणी भरपूर प्या, वेळेवर पौष्टिक आहार घ्या, ह्याच सगळ्या गोष्टी डॉक्टरांनीही पाळल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठेतरी आजचा समाज थोडा मागे पडतोय असं मला वाटतं, डॉक्टर समाज. त्यामुळे थोडे हेल्थ इश्यूज डॉक्टरांनाही फेस करावे लागत आहेत आणि त्यामुळेच मला वाटतं ही थीम ह्या वर्षी ठेवली गेलेली आहे डॉक्टरांच्या हेल्थ बद्दलची.
1: बरोबर ना? म्हणजे डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याची तेवढीच काळजी घेतली पाहिजे.
0: बरोबर.
1: जेवढं की ते पेशंटना
0: सांगतात ते सगळ्या गोष्टी सांगतात, पण स्वतः तितक्या गोष्टी सगळ्या करत नाही किंवा माहिती असून करायची इच्छा असून त्यांना वेळ मिळत नाही.
1: बरोबर.
0: पण स्वतःसाठी वेळ काढून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण जे आपण म्हणतो प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, सो प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आचरणात आणल्याच पाहिजेत, तरच तुम्ही निरोगी राहू शकता आणि एक चांगलं आयुष्य जगू शकता.
1: प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा या विषयाशी कसा संबंध आहे?
0: जसं मी आता बोलले तुम्हाला, नियमित व्यायाम करणे, पौष्टिक आहार घेणे, हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर अर्थातच तुमची तब्येत चांगली राहते, तुमची झोप चांगली झाली पाहिजे. तुमचं जर वर्किंग पॅटर्न जर तुम्ही जास्त वेळ काम करत असाल 14-15 तास तर तुम्हाला झोप पुरेशी नाही भेटत, त्यामुळे पुन्हा तुमचे आजार चालू होतात. सगळ्या गोष्टी एकमेकाशी अशा जोडलेल्या गेलेल्या असतात. जर सगळं व्यवस्थित असेल तर आपलंही जे शरीर रचना आहे ती व्यवस्थित चालते. पण जर एखाद्या गोष्टीमध्येही बिघाड झाला तरी त्याचे दुष्परिणाम दिसायला चालू होतात. जसं मी बोलले तुम्हाला मानसिक दृष्ट्या, जरी तुम्ही मानसिक दृष्ट्या आजारी असाल तरी त्याचे तुम्हाला परिणाम फिजिकली दिसायला तयार होतात. सिंपल एक्झाम्पल म्हटलं तरी तुम्ही घाबरलात, तर सिंपल आम्ही म्हणतो घाबरलो, पोटात गोळा आला, किंवा पायामध्ये मला पाय हातपाय माझे कापायला चालू झाले. सो हा जो मेंटल जे म्हणतो आम्ही मानसिक, ते तुम्हाला ह्या सिंपल एक्झाम्पलवरून समजून येईल की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या स्ट्रेसमुळे तणावामुळे तुमच्या पूर्ण शरीरावर परिणाम करत असतात, त्यामुळे खूप सारे आजार तुम्हाला येऊ शकतात. सो या सगळ्या गोष्टींचं तुम्ही पालन केलं पाहिजे, तुम्ही नियमित पौष्टिक आहार घेतला पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे, हे जे रुग्णांना सांगितलं जातं हेच सगळं डॉक्टरांनी स्वतःसाठी केलं पाहिजे.
1: नक्कीच. आज आपण डॉक्टर्स डे बद्दल बोलतोय मॅडम, तर डॉक्टरांना सर्वात मोठा आनंद कशातून मिळतो?
0: डॉक्टरांना सर्वात मोठा आनंद हा त्यांचा रुग्ण बरा झाल्यानंतर भेटतो. जे त्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचं हसू किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव आहे हे बघितल्यानंतर त्यांना सगळ्यात जास्त आनंद भेटतो असं मला वाटतं.
1: मग यासोबत मॅडम डॉक्टरांना आपण धन्यवाद कसं म्हणू शकतो?
0: तुम्ही डॉक्टरांना धन्यवाद म्हणण्यासाठी धन्यवाद तर तुम्ही असं म्हणू शकता, पण त्याच्यासोबत त्यांनी ज्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या, त्यांनी काही काही सांगितलेल्या असतात गोष्टी, त्या गोष्टींचं तुम्ही पालन करणे किंवा औषध वेळेवर घेणे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे जर तुम्ही सगळं केलं तर ऑब्व्हियसली तुम्ही डॉक्टरांना एका प्रकारे धन्यवादच म्हणत असता. फक्त धन्यवाद बोलणं तर ठीक आहे, त्याच्यासोबत तुम्ही स्वतःची काळजी जर घेतलीत तर एकंदरपणे हा खूप मोठा धन्यवाद डॉक्टरांना भेटतो.
1: हो ना. मग प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी कोणता संकल्प करावा?
0: प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी संतुलित आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, पुरेशी झोप घ्यावी आणि स्वतःच्या, प्रत्येक माणसाला हा आयुष्यामध्ये थोडा थोडा ना थोडा ताण असतोच, पण त्या ताणाचं कसं व्यवस्थापन करता, तुम्ही कसं ते हँडल करता हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही वेळोवेळी तुमच्या जे आम्ही आरोग्याची तपासणी म्हणतो ती किती नियमित तुम्ही करून घेता, कसे तुम्ही डेंटल चेकअप म्हणा, दातांची काळजी, स्वच्छता राखणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. सो जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, करायचा जर तुम्ही संकल्प केलात, तर अर्थातच तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्ही निरोगी राहाल.
1: या डॉक्टर दिनानिमित्त आपण श्रोत्यांना कोणता संदेश देऊ?
0: आज डॉक्टर्स डे निमित्त आपण डॉक्टरांचे आभार मानतो. सो पण याहून महत्वाचे म्हणजे आपण त्यांच्या मानवी भावनांचा आदर करूया. आणि डॉक्टर हे समाजासाठी समर्पितपणे काम करत असतात. सो त्यांच्या सेवेला मान देऊया, त्यांच्याशी आदराने वागूया आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा समाज घडवूया. सो कारण जे इतरांचे आरोग्य जपतात त्यांचे आरोग्य जपणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सो हाच संदेश मी आज या डॉक्टर्स डे निमित्त श्रोत्यांना देऊ इच्छिते.
1: थँक्यू सो मच मॅडम, आज जो डॉक्टर्स डे आहे त्यानिमित्त बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल
0: धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर सुप्रिया जाधव आपल्यासोबत होत्या, ज्या केली होमिओपॅथी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बसवंतकुडची येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आपण ऐकलं. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. केली फार्मा औषधी ज्ञान हा एक विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय, ज्यामध्ये आज आपण तंबाखू मुक्तीबद्दल ऐकणार आहोत. ही माहिती आपल्याला देत आहेत विवेक पाटील, जे केली कॉलेज ऑफ फार्मसी, डिपार्टमेंट ऑफ फार्मसी प्रॅक्टिस येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
1: नमस्कार, माझे नाव विवेक पाटील, असिस्टंट प्रोफेसर केली कॉलेज ऑफ फार्मसी, डिपार्टमेंट ऑफ फार्मसी प्रॅक्टिस, बेळगावी. तर आज आपण बोलणार आहोत तंबाखू मुक्तीबद्दल. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया तंबाखूचा परिचय आणि पार्श्वभूमीबद्दल. तर तंबाखू सेवनामुळे होणारे मृत्यू हे जगाच्या सार्वजनिक आरोग्याबाबत असलेल्या सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक आहे. तर तंबाखू सेवनावर प्रतिबंध घातला असता अकाली मृत्यू व अनेक आजार यावर नियंत्रण मिळवता येईल. जगभरात दरवर्षी तंबाखू सेवनामुळे 8 दशलक्षपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. त्यातील 7 दशलक्ष मृत्यू तंबाखूच्या प्रत्यक्ष वापरामुळे, तर 1.2 दशलक्ष मृत्यू तंबाखूच्या अप्रत्यक्ष वापरामुळे, म्हणजेच दुसऱ्याच्या धूम्रपानाच्या धुराच्या संपर्कात आल्याने होतो. अंदाजे 1.1 अब्ज असे आणि 1/3 प्रौढ लोकसंख्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे तंबाखूचे सेवन करते. तर जगातले 1.1 अब्ज धूम्रपान करत्यांपैकी 80% लोक अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशातील आहेत, जिथे तंबाखू संबंधित आजार व मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तर जगातील आरोग्य संघटना जसे की WHO अनुसार, जर आपण संबंधित व्यक्तींना तंबाखू सोडण्यासाठी सहाय्य केले नाही, तर आपण तंबाखू आणि त्यासंबंधी मृत्यू कमी करण्याचे जागतिक लक्ष्य पूर्ण करू शकणार नाही. धूम्रपान करणाऱ्यांपैकी ज्यांना तंबाखूचे ठोके ठाऊक आहेत, असे जास्तीत जास्त व्यक्ती तंबाखू सोडण्यास इच्छुक असतात. समुपदेशन आणि औषधोपचारांनी तंबाखू सेवनकर्त्यांची तंबाखू सोडण्याची संभाव्यताही दुपटीने वाढू शकते. तर आता आपण जाणून घेऊया तंबाखूवरील अवलंबित्व समजून घेऊया. तंबाखू सेवन ही गुंतागुंतीची एक क्लिष्ट संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय आजारांच्या वर्गीकरणानुसार, जसे की इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज ICD-10, तंबाखूचे सेवन हा एक आजार म्हणून मानला आहे. तंबाखूच्या व्यसनाची व्याख्या पुढीलप्रमाणे आपण करू शकतो, जसे की वारंवार तंबाखू वापरणे बौद्धिक मानसिक परिवर्तनात निर्माण झालेल्या बाबींचा संग्रह, ज्यात तंबाखू वापराची तीव्र इच्छा निर्माण होणे, तंबाखू वापरावर नियंत्रण करण्यास अक्षम असणे, घातक परिणामांतरही तंबाखू वापरात सातत्य, इतर कर्तव्य किंवा कार्य आणि जबाबदाऱ्यापेक्षा तंबाखू वापराला प्राधान्य, तंबाखूची वाढीव सहनक्षमता व तंबाखू सोडताना होणारा शारीरिक त्रास. निकोटीन हे आपल्या सर्वांना माहीत आहे की जे काही तंबाखू किंवा धूम्रपान जे कोणी कंझ्युम करते किंवा वापरते, तर जे रिस्पॉन्सिबल फॅक्टर किंवा आपण म्हणतो की जे आपल्याला त्रास करणारा फॅक्टर आहे तो निकोटीन आहे, ज्यामुळे आज कित्येक काय म्हणतात आपण रोग, वेगवेगळ्या डिसऑर्डर्सची शक्यता असते. तर तोंडाच्या आतील भागात आणि त्वचेत सहजरित्या शोषले जाते. निकोटीनवरील अवलंबन हे चिडचिडेपणा, राग, अधीरता, एकाग्रतेत अडथळा यासारखी मज्जासंस्थेची संबंधित लक्षणे निर्माण करतात. निकोटीनची तल्लफ ही सोडलेली धूम्रपान पुन्हा सुरू करण्यात मोठी भूमिका बजावते. तर तंबाखूची तल्लफ किंवा तंबाखू सोडल्यानंतर होणाऱ्या त्रासाचे नियोजन आपण कसे करू शकतो ते आपण पाहूया आता. तर अतिशय प्रामाणिक व मनापासून केलेला निर्धारसुद्धा तंबाखूच्या तीव्र तल्लाफीला क्षणार्धात निष्फळ ठरवू शकतो. तंबाखू सेवनकर्त्याला तंबाखूच्या तल्लाफीसोबत लढा देण्यासाठी काही आपण उपाय सुचवणार आहोत, जसे की पाणी किंवा फळांचा रस पिणे. ज्या ज्यावेळी तुम्हाला धूम्रपान किंवा तंबाखू खाण्याची इच्छा होत असेल त्यावेळी तुम्ही पाणी किंवा फळांचा रस पिऊ शकता. खोबरे, वेलची, बडीशेप, धनाडाळ, शेंगदाणे इत्यादीसारखे पदार्थ तुम्ही चवून खाऊ शकता. स्वतःला आवडेल अशा कार्यात स्वतःला गुंतवून ठेवू शकता. तंबाखूपासून लक्ष विचलित करण्यासाठी TV बघणे, वाचन, लहान मुलांशी खेळणे, धावायला जाणे, खेळणे इत्यादी क्रिया आपण करू शकतो. ज्या ज्यावेळी आपल्याला धूम्रपान किंवा तंबाखू खाण्याची अति इच्छा होत असेल तर त्यावेळी आपण दीर्घ श्वास घ्यावा, योग प्राणायाम किंवा ध्यान करावे. जेव्हा जेव्हा तंबाखूचा वापर टाळता येईल त्या त्यावेळी आपण टाळावे किंवा स्वतःचे अभिनंदन करावे. तंबाखूमुक्त राहिलेल्या दिवसांची दिनदर्शिकावर नोंद करणे, ज्यामुळे आपल्याला बरे वाटेल की आपण इतके इतके दिवस आपण तंबाखूला हात लावलो नाही किंवा आपण धूम्रपान केले नाही. ज्या आठवड्यात तंबाखूपासून दूर राहण्यास यश मिळेल तो कुटुंबासोबत आपण साजरे करू शकतो. तंबाखू सोडल्यानंतर झालेल्या शारीरिक फायद्यांवर आपण विचार करू शकतो. प्रत्येक सकाळी चांगल्या सवयी बाळगण्याचा आपण निर्धार करू शकतो. तंबाखू सोडल्यामुळे वाचलेल्या पैशाचा हिशोब आपण लावू शकतो, त्या सत्कार्यात आपण तेच पैसे आपण लावू शकतो. तर याचा निष्कर्ष असा की तंबाखूचे सेवन हा जागतिक सार्वजनिक आरोग्याचा एक गंभीर प्रश्न आहे. तसेच जागतिक स्तरावर टाळता येणाऱ्या मृत्यू आणि आजारांचे मोठे कारण आहे तंबाखू वापराचे प्रमाण, आणि ते कमी करण्यासाठी तंबाखू नियंत्रण उपाय योजनांचे अंमलबजावणी आपण काटेकोरपणे पाळले पाहिजे, ज्यामुळे तंबाखूमुळे होणाऱ्या रोगांचे व मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. तंबाखू सेवनकर्त्यांना जागतिक व राष्ट्रीय स्तरावर तंबाखू नियंत्रणासाठी घेत असलेले प्रयत्न समजावून दिले पाहिजेत. स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घेणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. तंबाखूवर संपूर्ण बंदी हे सोपे कार्य नाही पण अशक्यही नाही. तर सध्याच्या कायद्यांची आपण अंमलबजावणी करून त्या त्या आव्हानांना आपण सामोरे गेलो तर आपण तंबाखू मुक्तीही 100% करू शकतो. भारतातील करोडो तंबाखू सेवनकर्त्यांसाठी फक्त 18 तंबाखू मुक्ती केंद्र अपुरी आहेत. जास्तीत जास्त आरोग्य सेवकांना तंबाखू मुक्तीसाठी तत्काळ प्रशिक्षित करण्याची गरज आहे. जेव्हा समाजात तंबाखू मुक्तीची चणचवळ उभी राहिली आणि समाजात तंबाखूला मागणी नाही अशी आदर्श परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तंबाखू उद्योग स्वतःच आपोआप नष्ट होईल आणि लोक निरोगी व दीर्घ आयुष्य जगतील. धन्यवाद.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.